स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपे अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया. 29 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य. मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे ही दृढ भावना ठेवावी. मी माझ्याकरता जगतो असं न म्हणता रामाकरता जगतो असं म्हणूया, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात. म्हणून भगवंताकरता जगावं. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटलं आहे, पण साधू त्याचा सदुपयोग करतात. आम्ही तसा करत नाही, म्हणून आपल्याला परमार्थ साधत नाही. जगात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत, मनुष्यजन्म, संत समागम आणि मुमुक्षुत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहिजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच. समय लावली पण तेल जर वरचेवर घातलं नाही तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावं, मग परमार्थ दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचं असेल तर वाट चालू लागलं पाहिजे, मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच. निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या भेटणार कसा. परमार्थ मार्गावरती गुरु खास भेटेलच. म्हणून रामाचं अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया. आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीमध्ये जे ऐकतो ते थोडं तरी कृतीत येणं जरुरीच आहे. पोथी वाचल्यानंतर जेवढं कळलं तेवढं तरी आचरणात आणायला काय हरकत आहे. जे कळणार नाही तेही पुढं हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचं ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असं करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे पोथीतलं सगळं कळलं नाही तरी जे कळलं तेवढं तरी कृतीत आणूया. दृढ निश्चयानं एक एक मार्ग आक्रमत आपण गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू. म्हणून भगवत स्मरणाला जपलं पाहिजे. त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावं. संत, सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तिथं बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागलं तर प्रपंच परमार्थ रूपच होईल. मी रामाचा म्हणणं हाच परमार्थ. अहंबुद्धी ठेवणं हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संसार रूपी वृक्षाला अभिमानाचं पाणी आम्ही वारंवार घालतो आणि म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असं मानतो. झाडाचं पान रामावाचून हालत नाही, देहाचा योगक्षेम तोच चालवतो. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना आहे. कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

भाग तेरावा दशक दुसरे समास पहिल्या उत्तरार्ध मूर्ख लक्षणे। क्रोध अपमान बुद्धी यामुळे स्वतः स्वतःचा वध करतो। ज्याच्याकडे दृढ बुद्धी नाही तो एक मूर्ख। जिवलग लोकांना वाईट सेड बोलतो, सुखाचा शब्द बोलत नाही। नीच लोकांना मात्र नमस्कार करतो तो एक मूर्ख। नेहमी स्वतःला जपतो, शरणागत आलेल्याला मात्र दूर सारतो। लक्ष्मीवर भरोसा करतो तो एक मूर्ख। मुले बाळे आणि पत्नी हेच विश्व मानून परमेश्वराला विसरतो तो एक मूर्ख। करावे तसे भरावे हे ज्याला माहिती नसते तो एक मूर्ख। पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे आकर्षित होऊन अनेक बायका करणारा तो एक मूर्ख। दुर्जनांच्या म्हणण्यानुसार मर्यादा सोडून वागणारा, दिवसा देखील डोळे झाकून वागणारा तो एक मूर्ख। देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही तो एक मूर्ख। दुसऱ्याला दुःख देण्यात आनंद आणि दुसऱ्याला आनंद देण्यात दुःख मानणारा, गेल्या वस्तूचा शोक करणारा तो एक मूर्ख। आदर नसताना बोलणे, न विचारता साक्ष देणे, निंद्य गोष्टी करणे हे मूर्खाचे लक्षण आहे। महत्व लक्षात न घेता बोलतो, चांगला रस्ता सोडून दुसरीकडे भरकटत जातो, वाईट कर्म करणाऱ्या मित्रांची संगत धरतो तो एक मूर्ख। आपली पत न राखणे, नेहमी विनोद करीत राहणे, हसत खिदळत असताना अचानक मारामारीपर्यंत येतो तो एक मूर्ख। अवघड पैजा मारणे, विनाकारण बडबड करणे, गरज असताना काहीही न बोलणे हे देखील मूर्खाचे लक्षण आहे। वस्त्र आणि शास्त्र दोन्ही नसताना उंच स्थानी जाऊन बसतो। भाऊबंधांवर विश्वास ठेवतो तो एक मूर्ख। चोरांना ओळख सांगतो, पाहिलेली वस्तू मागतो, रागाच्या भरात स्वतःचे अहित करतो तो एक मूर्ख। हीन लोकांशी बरोबरी करतो, विनाकारण उत्तराला प्रत्युत्तर देत राहतो, डाव्या हाताने जेवण करतो तो एक मूर्ख। समर्थाचा मत्सर करतो, न मिळणाऱ्या वस्तूचा हेवा करतो, स्वतःच्या घरी चोरी करतो तो एक मूर्ख। परमेश्वराची भक्ती सोडून माणसावर विश्वास ठेवतो, निरर्थक परिश्रम करतो तो एक मूर्ख। संसार दुःखामुळे देवाला शिवी देणे, मित्रांचे उणे दुणे काढणे हे देखील मूर्खाचे लक्षण आहे। किरकोळ अन्याय असला तरी क्षमा न करणे, नेहमी धाकात ठेवणे, विश्वासघात करणे हेही मूर्खाचे लक्षण आहे। समर्थाच्या मनातून उतारतो ज्याच्यामुळे श्रोते कंटाळतात, क्षणोक्षणी भूमिका बदलतो तो एक मूर्ख। अनेक दिवसांपासून असलेले सेवक बदलून नवीन आणतो, ज्याच्या सभेमध्ये कोणताही निर्णय घेतला जात नाही तो एक मूर्ख जाणावा। आणि तिने द्रव्य जोडतो, धर्म नीती न्याय सोडतो, आपल्या बरोबर असणाऱ्यांना सोडतो तो एक मूर्ख। घरी सुंदर स्त्री असूनही नेहमी दुसऱ्या घरी राहतो, अनेकांचे उष्टे सेवन करतो तो एक मूर्ख। आपला पैसा दुसऱ्याला देतो आणि दुसऱ्यांच्या पैशावर डोळा ठेवतो। हीन व्यक्तीशी देण्याघेण्याचा व्यवहार करतो तो एक मूर्ख होय। भूतकाळात रममाण होतो, दुर्गम गावात राहतो, सदा सर्व काळ चिंता वाहतो तो एक मूर्ख। दोघे बोलत असताना तिथे हा तिसरा जाऊन बसतो, दोन्ही हाताने डोके खाजवतो तो एक मूर्ख। पाण्यामध्ये चूळ भरतो, सारखे पाय खाजवतो, हीन व्यक्तीची सेवा करतो तो एक मूर्ख। स्त्री आणि लहान मुलांशी जवळीक साधतो, पिशाच्या जवळ बसतो, सांभाळता येत नसताना कुत्र पाळतो तो एक मूर्ख। परस्त्रीशी भांडण करतो, मुक्या जनावरांना मारतो, मूर्खाची संगत धरतो तोही मूर्ख होय। भांडण पाहत उभा राहतो, विनाकारण कौतुक करतो, खरे माहिती असताना खोटे सहन करतो तो एक मूर्ख। लक्ष्मी आल्यावर मागील ओळख विसरतो, देवा ब्राह्मणांवर अधिकार गाजवू पाहतो तो एक मूर्ख। आपले हित साध्य होत आहे तोपर्यंत नम्रता धरतो, पण इतरांचे काम मात्र करीत नाही तो एक मूर्ख। पुस्तकातील अक्षरे वगळून वाचतो आणि आपल्या पदरचे अक्षरे गाळतो, पुस्तकाची निगा राखत नाही तो एक मूर्ख। आपण स्वतः कधी वाचत नाही आणि दुसऱ्याला वाचायला देत नाही, पुस्तकं बांधून ठेवतो तो एक मूर्ख। अशी ही मूर्ख लक्षणे ऐकली असता चातुर्य निर्माण होते। अशी लक्षणे भरपूर आहेत, पण काही ठराविक सांगितली जी राहून गेली त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी। मूर्ख लक्षणे त्यागावी, उत्तम लक्षणे घ्यावी,
पुढील समासामध्ये उत्तम लक्षणे निरूपण करीत आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड।
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित। ओम गंगणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, श्री सरस्वत्यै महालक्ष्मी महाकाल्यै च नमो नमः। श्रोते हो नमस्कार। भोपाळी ही पारिजातकाच्या फुलासारखीच असते, धवल पाकळ्यांची सुंदर चक्र आणि केशरी देठ, पहाड गंध धुंद करण्याची सात्विक किमया प्राजक्तामध्ये असते। सौंदर्य समर्पित करण्याची पारिजातकाची वृत्ती आपणही अंगी भिनवावी। सुंदर कार्य करून ते कार्यच श्रीकृष्णार्पणमस्तू असं म्हणत भगवंताला समर्पण करावं, म्हणजे मग आपलं जीवनच धन्य धन्य होतं या भोपाळीसारखं।

श्रोतेहो, आत्ताच आपण आशा भोसले यांच्या स्वरामध्ये धर्मकन्या या चित्रपटातली पी सावळाराम विरचित भूपाळी ऐकली, जिला स्वरसाज लाभला होता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. गीत शिवायन या रंगमंचीय कार्यक्रमातील कवी मधुकर जोशी यांचं एक सुंदर मातृगीत, अशी चामुची आई असं ती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असं तो वदले छत्रपती. गायक आणि संगीतकार दशरथ पुजारी. स्त्री दाक्षिण्य वात्सल्य भाव आपल्या मनी नित्य वसावा, तो कसा तर त्याचा मानदंड म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची ही मातृभाव भक्ती होय. मातृभाव भक्ती

हृदयवादपण गीत शिवायन या रंगमंचीय कार्यक्रमातील कवी मधुकर जोशी यांचं सुंदर मातृगीत ऐकलं. गायक आणि संगीतकार दशरथ पुजारी. श्रोते हो, हळव्या प्रीतीची अनेक भावगीत आहेत. प्रियकराच्या आठवणीत तल्लीन झालेल्या एका अभिसारिकेचं हे एक हृदगत आहे. तो येताच मी लटक्या रुसव्याचं नाटक वठवेन, तो येताच मी लटक्या रुसव्याचं नाटक वठवेन, पण त्यानं हृदयाशी कवटाळताच विसरून जीव भावा देईन आत्मदेवा तांबूल चुंबनाचा, तांबूल चुंबनाचा.

श्रोते हो, आताच आपण ज के उपाध्ये यांचं भावगीत ऐकलं. गायक आणि संगीतकार गजानन वाटवे. आपल्या प्रिय सख्याच्या आठवणीमध्येच त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ही एक मदनिका आहे. मदनिका विरहाग्नीत होरपळलेली स्वतःची दीन अवस्था माझ्या त्या सख्याला सांग रे चंद्रा असा सांगावा ही मदनिका चंद्रासवे देत आहे तो असा.

आताच आपण मा ग पातकर यांचं भावगीत ऐकलं. गायक आणि संगीतकार गजानन वाटवे. मनप्रसाद चाहिये क्या कुटीर क्या प्रासाद, मनप्रसाद चाहिये क्या कुटीर क्या प्रासाद. चंद्रमौळी झोपडी असो किंवा राजवाडा, मनशांती महत्वाची. आणि मनशांती ही समाधानी वृत्तीवर अवलंबून असते. शाश्वत सुख चिरंतन समाधान नेमकं कशात आहे हे उमगावं लागतं. त्यासाठी विवेक जागा असावा लागतो आणि हा सत्सद विवेक नामस्मरणानं नित्य जागा राहतो असं संत सज्जन सांगतात.

0: राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रसिद्ध कविता आता आपण ऐकली। गायक आणि संगीतकार अजित कडकडे। बरे तर श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया। प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी, शुभम भवतु कल्याणमस्तु। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित।
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू।
1: विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज मंगळवार सकाळचे 7 वाजले आहेत। रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती, 7:05 आपण ऐकणार आहात दिनविशेष, सादर करती आर जे श्रद्धा। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम पण लक्षात कोण घेतो, सादर करत्या डॉक्टर विनीता परांजपे। 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमे देनदाता। 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डबरे। 7:45 आपण आस्वाद घेणार आहात भक्ती संगीताचा। सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे। सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती आर जे श्रद्धा। सकाळी 11 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। 11:05 आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या कविता गायधनी। 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके। 12:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक। 12:45 प्रसारित होईल सुंदर कथा, सादर करते दिलीप कजगावकर। 1:30 आपण ऐकू शकणार आहात माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मोगरा फुलला, सादर करते अरुण सूर्यवंशी। 2:30 आपण ऐकू शकणार आहात फॉरेन लँग्वेज ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे। 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मैत्रकट्टा, सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। 3:30 आपण ऐकू शकणार आहात अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते प्रमोद पुराणिक। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा, 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम गिरवाण विश्व, सादर करते भूपाल देशमुख। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1916 रोजी जॉन डी रॉकफेलर हे जगातील पहिले अब्जाधीश ठरले होते. 1917 रोजी मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली होती. 1963 रोजी कलकत्ता येथे आशियातील पहिले बिर्ला तारांगण सुरू झाले होते. 2016 भारतीय लष्कराने उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

हूँ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज काय माझ्या मनात आलं प्रश्न पडलाय का? अहो, पण त्याच्यासाठी तर आजचा हा संवाद आहे, तेच सांगणार आहे आणि संवाद साधणार आहे. मला असं वाटतं जे आज मी सांगणार आहे, ज्या विषयावर संवाद साधणार आहे, माझ्या जे मनात आलं ते तुमच्याही मनात नक्कीच आलं असेल. पण माझ्याही मनात ही गोष्ट अनेक दिवस खटकली, पण आज मात्र ती तुमच्याबरोबर शेअर केल्याशिवाय राहत नाहीये. बघा, खरं तर मन तिथून हालतच नाही. का म्हणाल तर अहो, त्याचं कारणही तसंच आहे. माझ्या एका भाचीच्या मुलीला खूप वर्षांनी बाळ झालं. अर्थात या आनंदाच्या बातमीनं सगळेच उत्साहाने अगदी भारावलेले होते. माझाही अपवाद नव्हता. मी सुद्धा नव्या बाळासाठी छान पाळणा केला आणि हो, तो गाण्याचा सुद्धा सराव केला. आणि अशा सगळ्या तयारीनिशी कार्यक्रमाचे तिथं गेले. इकडे तिकडे लगबग चालू होती, उत्साह ओसंडून वाहत होता. पण बारशाच्या वेळेला मात्र कुणाचंच पाळण्याकडे किंवा बाळाकडे किंवा एकूणच त्या सगळ्या समारंभाकडे बघण्याचं चिन्ह दिसेना. शेवटी मीच घाई केली. अगं, म्हटलं चला आणा तो सजवलेला पाळणा, ठेवा आपलं गोड बाळ त्यात. आणि हो, गोपा कुठं आहे गं? माझी लगबग चालू झाली. त्यावर माझी नात म्हणाली, अगं ते बघू का नंतर, आधी करते सोशल मीडियावरच व्हायरल. या ग आजा मावश्या आत्याबाई, हा पोज द्या आणि बाळाला घेऊन फोटो शूट करूया. या व्हायरलच्या गोळात किती वेळ गेला कुणाला माहिती. बाळ मात्र एकीच्या हातातून दुसरीच्या हाती गोविंद घ्या, गोपाळ घ्या हे न म्हणताही हाताच्या पाण्यात कंटाळलं. मग मात्र त्याने निषेधाचा सूर लावला. आता बारसं म्हटलं की आत्याबाईचा मान, आणि कानात तिने कुर्र करून बाळाचं नाव जाहीर करायचं, बाळालाही सांगायचं. हो, पण या सगळ्या व्हायरलच्या गोंधळामध्ये हा संस्कार आहे सगळे विसरले, आणि एकूणच फक्त वातावरणामध्ये व्हायरलच्या व्हायरसचा अगदी धूम चाललेली होती. मला प्रश्न पडला, अरे हा बारशाचा नामकरण विधीचा समारंभ आहे का फोटो शूटचं सेशन, आणि कशासाठी? तर मीडियावर व्हायरल करण्यासाठी. आता मला सांगा, बारसं म्हणा, लग्न म्हणा, ही काय जाहीरपणे सगळ्या जगभर सांगायची गोष्ट आहे का? आणि कशासाठी? नाही, लोकप्रियता वाढवण्यासाठी, व्ह्यूज, कॉमेंट्स, त्यानंतर किती जणांनी लाईक केलंय या सगळ्यावर लक्ष ठेवून मूळ कार्यक्रम किंवा मूळ हेतू मात्र कुठेच्या कुठे जातो नाही हो. या सगळ्या व्हायरसच्या संसर्गाने जे करायचं आहे किंवा करायला हवं हेच हातातून सुटतंय, पण कोणी लक्ष देत नाही. मला सांगा, पूर्वी कसं आत्याबाई नाव ठेवायच्या, सांगायच्या, पण या इथल्या फोटोच्या आणि व्हायरलच्या नशेमध्ये शेवटी सगळं आटोपल्यावर बोर्डावरच्या अक्षरांनी बाळाचं नाव सांगितलं. खरं म्हणजे आणि आता ही बातमी मोठ्या आनंदाने घरोघर पोचणार होती. मला सांगा, हा व्हायरलचा व्हायरस जो पसरतोय नवे मोबाईल आपल्या मुठीत आणि फेसबुक, इन्स्टा, हॅशटॅग, रील्स, व्हिडिओ याच्या व्हायरलच्या या जीवाणूचं मगरमिठी मात्र
आपल्या भोवती पडते. काय पटतंय का? अहो, ह्या सगळ्या गोष्टी करताना भावना शून्यतेचा कळस म्हणजे रस्त्यात एखादा अपघात झालेला दिसला तर अपघाती व्यक्तीला मदतीचा हात देण्याच्या ऐवजी सगळ्यांचे हात मोबाईलवर ती बातमी गोष्ट व्हायरल करण्यात गुंतलेले असतात. इतकंच नाही तर ह्या चढाओळीत आपण पहिलं

यावं, आपल्याला जास्तीत जास्त लाईक्स आणि हे व्ह्यूज मिळावेत यासाठी धडपड चाललेली दिसते. आणि खरोखरच मन अंतर्मुख होत. ही चढावड स्पर्धा कशासाठी? प्रसिद्धीसाठी. हो, मला असं वाटतं प्रसिद्धी आणि इन्स्टंट प्रसिद्धी आणि रेडीमेड. आता हे फोटो टाकून नेमकं आपण काय साधतो कळत नाही. कुणी आपलं जेवणाच्या ताटाचाच फोटो पाठवतो, कुणी बाळाने खूप बदलली टाकले फोटो, कुठे प्रवासाला गेले मग हे गाडीत बसलेले घोड्यावर बसलेले टाकले फोटो, 50-50 फोटो. काही या सगळ्या गोष्टींना कुठे काही मर्यादाच नाही. आणि गमत खरं म्हणजे मला असं वाटतं, अहो आपण नसतो तो फोटो बघण्यात कुणाला इंटरेस्ट असतो, खरं की खोटं? पण नाही, हे आज लक्षातच येत नाही. आणि इतक्या त्या फोटोंचा भडीमार होतो की ते डिलीट करता करता आणि हँग होण्यापासून मोबाईल वाचवता वाचवता नाकी दम येतात. हो, मला वाटतं यापेक्षा तुमचाही अनुभव काही वेगळा नसेल, नाही का? बर, या सगळ्या म्हणजे काय म्हणूया आपण, समाजप्रेमी, आत्ताच्या भाषेत बोलायचं तर जेन झेड यांना इतकी लोकप्रियतेची आवड आहे, पण यातला विरोधाभास म्हणजे ही मंडळी घरात आली की स्पेस बाउंड्रीज या सगळ्या नावाखाली यांची दारं बंद असतात. आणि ही मुलं घरात असली की यांची दारं बंद आणि बाहेर गेली की दारं उघडी. घरातल्या माणसांबरोबर संवाद साधणं काय आहे काय नाही काही कशाशी संबंध नाही. कानात एकदा दोऱ्या अडकल्या की यांची स्पेस यांच्यासाठी मोकळी. ह्या स्पेसमध्ये राहताना घरातली स्पेस ची बाउंड्री ठरवली, पण बाहेरच्या जगाशी मात्र जिथं कुठं कुठल्या कोपऱ्यावर कोण असेल जगाच्या पाठीवर माहीत नाही, त्याला तुमच्या व्यक्तिगत किंवा कौटुंबिक समारंभात काय इंटरेस्ट असणार आहे? ओळखीचा असतो किंवा जस्ट फ्रेंड असतो, पण ह्या पाठीमागे हे केवळ एक इन्स्टंट प्रत्येक गोष्ट हवी ताबडतो, थांबायला वेळ नाही आणि त्याची वेळ देण्यासाठी संयम नाही. मला असं वाटतं प्रसिद्धीसाठी ही चाललेली धडपड आहे ही किती वरवरची आहे. जे आपण नाही ते दाखवण्याची ही धडपड आहे. आणि मग कुणीतरी रील्स करतं अगदी डोंगराच्या टोकाला जाऊन उभं राहून, आणि कुणी आणखी काहीतरी वेगळे स्टंट करतात आणि पाठवतात व्हायरल करतात. पण अनेकदा यासाठी आपला जीवही ते पणाला लावतात. खरोखरच ही गोष्ट किती महत्व देण्याची आहे हे समजायला हवं. आणि खरोखरच त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओज मध्ये नेमकं काय सांगितलंय ह्यावरही कोणी विचार करत नाही. पाहिलं की पटापट लिहायचं, पण माणसं स्वतःचं मत एखाद्या गोष्टीविषयी काय असेल, त्यांनी कशासाठी केलंय, कोण करतोय, याचा काहीही सुतराम संबंध या व्हायरस पीडित मंडळींचा नाही. हा माझा अनुभव नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे. मला सांगा, तासन तास चॅट करणारी मंडळी नेमका एवढा आयुष्यातला वेळ घालवून काय करतात? खरं सांगायचं तर आमच्या वेळी त्यासाठी एक शब्द होता चकाट्या पिटणे. तेव्हा चॅट म्हणजे चकाट्या पिटत बसतात. आणि त्याचं खरंच गरज आहे. ही प्रसिद्धी ही क्षणिक आहे आणि हा केवळ दिखावा आहे. मुळात घाबरणारा माणूस कुठेतरी धाडसाचं काहीतरी काम करून मी आपण नाही ते दाखवतो, म्हणजे असण्यापेक्षा दिसण्याला महत्व देतो. आणि मग सगळ्यांची दारं ठोठावत फेसबुक इन्स्टा जेवढी मंडळी आपल्या ग्रुपवर म्हणा ओळखीत म्हणा असतील त्यांना ते फॉरवर्ड करत राहतो. आता अशी मिळालेली प्रसिद्धी ही किती काळ राहणार, त्यासाठी मी काय केलं, खरोखर एखाद्या गोष्टीसाठी मी कष्ट केले. अगदी साधं उदाहरण, कुठल्याही क्षेत्रातला कलावंत असो संशोधक असो,
अहो रात्रंदिवस दिवसाची रात्र करतात, रात्रीचा दिवस करतात आणि अत्यंत निष्ठेने एका विशिष्ट ध्येयाने काहीतरी शोधून काढतात, काहीतरी मिळवतात आणि मग त्यांना मात्र अशी कधी दारोदार आपल्याकडची बातमी व्हायरल करण्याची गरज पडत नाही, तर त्यांच्या दाराशी प्रसिद्धी लोकप्रियता चालत येते. आणि हे जे उदाहरण म्हणून आपण म्हणूया, कोणत्याही कलाकाराच्या, कोणत्याही अभ्यासू व्यक्तीच्या किंवा ज्यांनी काही खरोखर आयुष्यात मिळवलंय त्या बाबतीत कोणाचाही अपवाद होऊ शकत नाही. आता ही इन्स्टंट प्रसिद्धी आणि खरोखर परिश्रमपूर्वक निष्ठेने पॅशन म्हणून मिळवलेली प्रसिद्धी, याचं एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. लिओनार्डो दी विंची जो लांबडो म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्याकडे एकदा एक स्त्री येते आणि म्हणते माझं स्केच काढा. त्याप्रमाणे तिचा तो स्केच करतो तयार, अगदी हुबेहूब तिच्या हातात ठेवतो आणि ती विचारते पैसे किती, मला $3500. ती स्त्री म्हणते अरे बाबा 10-30 सेकंदात तू माझं हे तयार केलं आणि त्याच्यासाठी $3500 मागतोयस. त्यावर लिओनार्डो विंची काय म्हणतो बघा, तो म्हणतो हे स्केच आत्ता 30 सेकंदात तयार झालंय पण त्यासाठी आयुष्यातली 30 वर्ष मी घाम गाळलाय, मेहनत केलीये, ते मिळवण्यासाठी जीव तोड प्रयत्न केले. तेव्हा हे 3500 या 30 सेकंदाचे नाही, त्या 30 वर्षाचे. मला वाटतं ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे आणि म्हणूनच आपण खर तर आणखी एक सांगावं असं वाटतं की हा व्हायरलचा जो व्हायरस आहे तो कोविडच्या व्हायरसपेक्षाही भयानक आहे. यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुद्धा व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे आणि म्हणूनच स्वस्थतेसाठी, खऱ्या खुऱ्या आनंदासाठी म्हणून या व्हायरलच्या व्हायरससाठी प्रतिबंधक उपाय असं म्हणायला हरकत नाही, म्हणजेच माध्यम साक्षरता. महत्वाच्या गोष्टी कौटुंबिक समारंभांचं असं जगजाहीर प्रदर्शन किंवा त्या चव्हाट्यावर आणायच्या कशासाठी, कुणासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज साठी? मित्रमैत्रिणींनो, तुम्ही मी आणि झेन झेड सुद्धा यासाठी खरोखरच अंतर्मुख व्हायला हवं आणि त्याचा विचार करायला हवा. बस आणि ह्या भयानक व्हायरसच्या व्हायरल होण्याला प्रतिबंध घालायला हवा, दुसऱ्याने नाही, आपणच आपला. बघा पटतंय का? मी मनात आलं ते तुमच्याबरोबर शेअर केलं इतकंच. पुन्हा भेटूया याच निमित्ताने, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, कुंपण ही आपली आज आवश्यक बाब झालेली आहे. त्यातही सजीव कुंपणाच्या संदर्भामध्ये अनेक शेतकरी विचारणा करतात. सजीव कुंपणासाठी झाडाची निवड करताना शक्यतो गुरं खाणार नाहीत अशा प्रकारची झाडं आपण त्याच्यात निवडली पाहिजे. कुंपणाचा आकर्षपणा टिकवण्याकरता त्याची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणं गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्या बारीक गोष्टीचा जर आपण विचार केला तर या कुंपणामधून आपल्याला सुंदर फुलं मिळतील या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन करता येतं. निवड केलेल्या झाडाचा जो आकार आणि वाढ यानुसार त्याची लागवड एकेरी किंवा दुहेरी ओळी पद्धतीने करायची ते ठरवलं जातं. मात्र कुंपणाची जाडी आणि आकर्षपणा याकडे दुर्लक्ष होणार नाही याचं सुद्धा आपल्याला त्यामध्ये नियोजन करावं लागतं. कुंपणासाठी झाडं लावताना दोन झाडातील अंतर 1 मीटर कमीत कमी राहील अशा रीतीनं 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटरचे खड्डे ओळीत घेऊन खड्ड्यात शेणखत, सुपरफॉस्फेट आहे, माती आहे याचं मिश्रण करून त्याची लागवड केली पाहिजे. दुहेरी पद्धतीत लागवड करताना पहिल्या रांगेतील दोन झाडाच्या मध्यावर दुसऱ्या ओळीतील झाडं येईल अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये लागवड केली पाहिजे. बहुधा अशी कुंपणं एकाच जातीची झाडं वापरून केली जातात. तरी वेगवेगळ्या जातीची सुद्धा रंगीत पानं फुलं असणारी झाडं लावून कुंपणाच्या उद्देशाबरोबर मोहकता सुद्धा आणता येते. आता हे जसं आपण चर्चा करत असताना सांगून आलेलो आहोत तर याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती साधारणतः आपल्याला विचार करता येतील किंवा कुंपणासाठी सजीव कुंपणासाठी घेता येतील, त्याच्या कशाप्रकारे आपण विरुद्धी केली पाहिजे, तर यासाठी थोडंसं आपल्याला शास्त्रज्ञांशी चर्चा करावं लागते किंवा संबंधित तज्ज्ञ आहेत उद्यानविद्या शाखेचे विशेषतः त्यांच्याशी जर चर्चा केली तर ह्या गोष्टी येऊ शकतात. पण तो आता साधारणतः छाट कलमापासून कोणत्या होतात, गुटी कलमापासून कोणत्या प्रकारच्या अभिवृद्धी होते आणि कोणती झाड, तर कुंपणासाठी बोगनवेल जी आहे साधारणपणे बोगनवेलीच्या विविध जाती असतात. लाल, गुलाबी, पांढरी, पिवळी, केशरी अशा रंगाची फुलं असणारी बोगनवेल जी आहे. सिंगल किंवा डबल मिश्र शटा असणारी फुलं त्याच्यावर असणारी आणि झाडावर काटे असणारी त्याच्यासाठी वापरू शकतो आपण. घाणेरी किंवा लँटेना जे म्हणतो आपण ती एक आणखी जात आहे किंवा विविध रंगी छटा असतात त्याच्यामध्ये छोटी फुलं असतात तर याचा सुद्धा वापर करता येईल. एकॅलिफा हिस्पिडा ज्याला लाल वेणी म्हणतात ही सुद्धा चांगल्या प्रकारचं आपण सजीव कुंपणासाठी वापरू शकतो. तगर पांढऱ्या रंगाची फुलं असणारी किंवा हिरवीगार पानं परंतु काही जातीमध्ये पानावर पिवळ्या रंगाच्या रेषा सुद्धा तगरमध्ये असतात. जास्वंद जे आहे विविध आकारामध्ये मिळतं, रंगाची सिंगल आणि डबल फुलं असतात, दातरी कडा असलेली पानं असतात, काही जाती पानाच्या बाबतीत पांढऱ्या किंवा पिवळ्या छटा येत असतात. अलामंडा ही एक आणखी जात, कोराटी ज्याला म्हणतो जांभळी, केशरी, पिवळी आणि पांढरी अशा विविध रंगात येते. तर ही काही झाडं आहेत की जी आपण वापरू शकतो. सजीव कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलझाडावर कोणत्याही किडी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत नाही, त्यामुळे छाटणी आणि नियमित पाणी याच्याकडे जर लक्ष दिलं तर फुलझाडाव्यतिरिक्त काही शोभिवंत झाडं जे आहेत मेहंदी, कडू मेहंदी, तजेलदार छोटी किंवा हिरवीगार भरगतचं पान असणारी ॲकॅलिफा, ड्युरांटा अशा पद्धतीचं जर आपण सजीव कुंपण म्हणून चांगल्या प्रकारे कुंपणाचा वापर करून घेऊ शकतो. पण हे सगळं करत असताना ही झाली पायाभूत माहिती. शास्त्रोक्त सल्ला आणि कशासाठी सजीव कुंपण करतात, कुठे करतात, तुम्हाला किती क्षेत्रावर करायचं आहे, पाणी ओली त्याची सोय आहे का किंवा कोरडो आहे, या आणि इतर सगळ्या शास्त्रोक्त बाबीचा अभ्यास करून कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क केला तर मला असं वाटतं चांगल्या प्रकारचं सजीव कुंपण आपण घेऊ शकता आणि तशा प्रकारे आपण त्याच्या त्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपे, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता ठाकूर, कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानु या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते एका कवीबद्दल, त्याचं नाव आहे कवाफी, कलंदर कवी कवाफी आणि इथाका। मंडळी, 20व्या शतकात कवाफी नावाचा एक कलंदर कवी होऊन गेला। त्याच्या कविता आज जगभर प्रसिद्ध आहेत। एकट्या इंग्रजी भाषेत त्याच्या कवितांची 1 डझनहून जास्त भाषांतर उपलब्ध आहेत। त्याच्या कवितांचा मोह भल्या भल्यांना पडला आणि त्यांनी आपल्या आवाजात त्याच्या कवितांचं वाचन केलं। या कविता हे वाचन यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे। मंडळी, या कवाफीला कलंदर म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्या कविता त्यानं त्याच्या हयातीत कधीही प्रसिद्ध केल्या नाहीत। एवढंच नव्हे तर एखाद्या कवितेच्या तो काही ओळी लिहायचा आणि पाकिटात बंद करून ठेवून द्यायचा। पुढे कधीतरी काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी तो आपली ही कविता पूर्ण करायचा। म्हणून मी त्याला कलंदर कवी म्हणतो आहे। वन नाईट नावाच्या त्याच्या कवितेच्या काही ओळी त्यानं 1907 लिहिल्या आणि ही कविता त्यानं 1916 पूर्ण केली। कवाफीच्या काही कविता त्याच्या हयातीत खाजगी वितरणासाठी मात्र प्रसिद्ध झाल्या होत्या, पण पुढे या कवितांमधली ताकद, त्यात व्यक्त झालेला आशावाद, मानवी भावभावनांचे बारकावे वाचकांच्या लक्षात आले आणि कवाफीला एक आधुनिक कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली। कवाफीच्या 154 कविता आज उपलब्ध आहेत। 1933 त्याचा मृत्यू झाला आणि 1935 त्याच्या कवितांचा एक इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला। 1912 मात्र त्याच्या समग्र कविता डॅनियल मेंडेलसन यानं प्रकाशित केल्या। या कवितांचा इंग्रजी अनुवादही मूळ कवितांइतकाच प्रभावी झाला आहे। ही मेंडेलसनच्या अनुवादाची ताकद आहे। कवाफीचे कविता तशा कळायला दुर्बोध आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय त्यांचा आस्वाद घेणं कठीण आहे। कवाफीच्या कवितांमध्ये ग्रीक पुराणातील मिथकांचा वापर केलेला आपल्याला आढळतो। आपल्याकडे पुराणातील अनेक कथांचे जसे दाखले अनेक कवी लेखक देतात, तसंच वापर कवाफीनं केला आहे। मात्र पुराणातील हे संदर्भ त्याच्या कवितेत आधुनिक रूप धारण करतात आणि त्या अनुषंगानं जीवनाचं तत्वज्ञान सांगतात. मग त्या पुराणातील राहत नाहीत, ताज्या टवटवीत वाटतात. आपल्या जीवनात आशे निराशेचे अनेक प्रसंग येतात. कोणत्या प्रसंगी कसं वागावं याचं काही रेडीमेड उत्तर आपल्याला कुठे मिळत नाही. आपल्या अनुभवाच्या बुद्धिमत्तेच्या आधारानंच आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. अशा प्रसंगातून जगण्याचा मार्ग आपल्याला या कवाफीच्या कविता दाखवतात. रिमोर्स, वन नाईट, मॉर्निंग सी, वॉल्स अशा त्याच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. पण सगळ्यात गाजलेली त्याची एक कविता म्हणजे इथाका. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे या कवितेला सुद्धा ग्रीक मिथकांचा संदर्भ आहे. इथाका हे ग्रीसमधलं एक बेट. या इथाकाचा राजा ओडिसियस हा आपलं प्रचंड मोठं सैन्य घेऊन ट्रॉयच्या युद्धात भाग घेण्यासाठी जातो. ओडिसियस हा अत्यंत शूर आणि लढवय्या असतो. तो युद्धात ट्रॉयला विजय मिळवून देतो. आपल्याकडे रामायण महाभारतातली किंवा इतिहासातली युद्ध जशी प्रदीर्घ काळ चाललेली आहेत तसंच हे युद्ध सुमारे 10 वर्ष सुरू आहे. हे युद्ध संपल्यानंतर विजयी झालेला ओडिसियस आपल्या सैन्यासह इथाकाकडे परत जायला निघतो. त्याचा हा परतीचा प्रवासही 10 वर्षांचा आहे. या प्रवासात त्याची कसोटी लागते. त्याच्या बरोबरीचे अनेक शूर सैनिक मारले जातात. त्यांची शस्त्र, घोडे, बोटी, आरमार या साऱ्या गोष्टी नष्ट होतात. ओडिसियस जवळ काहीच राहत नाही. तो एकटा उरतो आणि तशाही अवस्थेत तो इथाकाला पोहोचतो. जवळपास 20 वर्षानंतर ओडिसियस हा इथाकाला परतलेला असतो. या अवधीत एखाद्या फकीरासारखी त्याची अवस्था होते. दाढी मिश्या वाढलेल्या, शरीरावर जखमांच्या खुणा आणि अंगावर वृद्धत्वाच्या खुणा. पण खरंच ओडिसियसने सर्व काही गमावलेलं असतं का? या प्रश्नाच्या उत्तरातच या कवितेचं खरंच सौंदर्य दडलेलं आहे. ओडिसियसचा इथाकाकडे होणारा प्रवास म्हणजे एक प्रतीक आहे. हे प्रतीक आहे मानवी जीवनातील दुर्दम्य आशेचं. कवी म्हणतो, तुम्ही इथाकाकडे निघालात तर खूप मार्गक्रमण करण्याचं वरदान मागा. तुमच्या मनात सतत इथाका असलं आणि इथाकाला पोहोचणं हे तुमचं उद्दिष्ट असलं तरी तिथे पोहोचायची अजिबात घाई करू नका. इथाकाकडे होणारी तुमची वाटचाल जास्त महत्त्वाची आहे. या वाटचालीत अनेक संकटं तुमच्या मार्गात येतील. ग्रीक पुराणकथेतील नरभक्षक असे लिस्त्रायगनीच, सायक्लॉपसारखे राक्षस तुमची वाट अडवतील. पोसायडनसारख्या समुद्र देवतेच्या कोपाला तुम्हाला बळी पडावं लागेल. पण तुम्ही तुमच्या मनात निर्भयतेला थारा दिलात तर या असल्या गोष्टी तुमची वाट अडवू शकणार नाहीत. इथाका ही कविता जीवनाच्या वाटचालीचं प्रतीक आहे. या वाटचालीत तुम्ही अनुभव संपन्न आणि ज्ञानसंपन्न झालेले असाल. इथाकानं तुम्हाला दिलेली ही संधी आहे. या वाटचालीचा आनंद घ्या आणि जीवनाला खुल्या मनानं सामोरे जा. अशी वाटचाल तुम्ही केलीत तर तर जशी जीवनाची पहाट रम्य असते तशीच तुमच्या आयुष्याची संध्याकाळसुद्धा रम्य असेल. आपल्या जीवनाचा अर्थ एखाद्या कवितेत सापडणं यापेक्षा एखाद्या कवितेचं सौंदर्य किंवा तिची सार्थकता काय असू शकेल? तर मंडळी, अशा सुंदर आहेत इथाकाच्या कविता आपल्याला इंटरनेटवरती आणि यूट्यूबवरती कवाफी आणि त्याच्या कविता यांची माहिती मिळू शकेल. ज्यांना उत्सुकता असेल त्याने अवश्य हे शोधून पाहावं आणि त्याचा आनंद घ्यावा. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

तुम दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जावेद अख्तर यांचं गीत जोशीले या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिले R.D. बर्मन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात अंजन यांची शब्दरचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. चित्रपट आहे मेहंदी रंग लाएगी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया इंदिवर यांचं कसौटी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आतिश या चित्रपटामधलं गीत. ऐकूया मोहम्मद रफी आणि हेमलता यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे गीतकार रवींद्र जैन यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, घर घर की कहानी या चित्रपटामधलं। अंजान ह्यांची ही गीतरचना ऐकूया अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी।

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: कार्यक्रमात आता ऐकूयात विजय आनंद यांचं गीत छुपा रुस्तम या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सचिन देव बर्बन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
1: पूछो पूछो पूछो ना
2: बोलो क्या हमको तोगे

पूछो क्या हमसे लोगे, पूछो पूछो।

0: पूछो
1: बोलो पूछो।
2: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती। येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री। सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर। जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर।
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जोशीला या चित्रपटामधलं। किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं, साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत. बॉम्बे टू गोवा या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत जोशीले या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. जावेद अख्तर यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटामधलं गीत, आनंद बक्षे यांचं गीत, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

झी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे कालापत्थर या चित्रपटामधलं, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं साहिल लुधियानवी यांचं गीत, संगीतकार राजेश रोशन.

हेमलता आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं फकीरा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
0: गीतकार आनंद बक्षी त्यांच्यासोबत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चरस या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अजीज काश्मीरी यांचं, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात इंटरनॅशनल क्रूक या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि रानू मुखर्जी यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया लूटमार या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
8: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
9: तुम्हाला ऐकणार आहोत कवी संजीव यांची गीतरचना दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेली. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि हे गीत ऐकूया चाळ माझ्या पायात या चित्रपटामधलं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: ऐकूया एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे ग.दि. माडगुळकर यांची ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत एकटी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता ऐकूयात ग. दी. माडगुळकर यांचं गीत अन्नपूर्णा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16 512. रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 29 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. राजनैतिक तोडग्याचा इराणचा आग्रह, ट्रम्प यांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर भूमिका स्पष्ट. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितल्यानंतरही अमेरिका आणि इस्रायल सोबतचा संघर्ष केवळ राजनैतिक मार्गानेच सुटू शकतो असे इराणने रविवारी स्पष्ट केले. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघजी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे, आमच्या अटी स्पष्ट आहेत. होर्मुझ समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची कोणतीही प्रक्रिया या अटी पूर्ण होण्यावर अवलंबून आहे. या कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग फक्त वाटाघाटींचा आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान इराणने गेल्या आठवड्यात शांतता प्रस्ताव जाहीर केला होता. हा प्रस्ताव कतारच्या मध्यस्थांमार्फत अमेरिकेकडे पाठवण्यात आल्याचे इराणने सांगितले. मात्र ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना हा प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले. ते होर्मुझ समुद्रधुनी तत्काळ खुली करण्यासाठी करार करू इच्छितात, कारण ते फारच मागे पडत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. अराघजी यांच्या मते अमेरिकेने प्रस्ताव फेटाळल्याची अधिकृत माहिती मध्यस्थांकडून अद्याप मिळालेली नाही. मध्यस्थ अंतिम भूमिका कळवतील, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजांवरील इराणी हल्ले थांबवावेत याबाबत अमेरिकेने इराणवर आर्थिक नाकाबंदी लागू केली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन, जनगणना ही राष्ट्रीय जबाबदारी. जनगणना ही एक राष्ट्रीय जबाबदारी असून देशाच्या भविष्याच्या योजनेसाठी अचूक माहिती सुनिश्चित करण्याकरता नागरिकांनी ऑनलाईन स्वयंगणना करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. मन की बात या आपल्या मासिक आकाशवाणी संवादात ते बोलत होते. आतापर्यंत 2,60,000 अधिक नागरिकांनी मोबाईल फोनद्वारे जनगणना पोर्टलवर आपले तपशील भरून स्वयंगणना पूर्ण केली आहे, असेही त्यांनी सांगितले. जनगणना ही आपल्या सर्वांची एक राष्ट्रीय जबाबदारी आहे. तुमची आणि तुमच्या कुटुंबाबद्दलची अचूक माहिती देशाच्या भविष्याचे नेमके चित्र निर्माण करण्यास मदत करते, त्यामुळे ते महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. ही सुविधा हिंदीसह 16 प्रादेशिक भाषांत उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. 32 कोटींहून अधिक कुटुंबाची माहिती आधीच नोंदवली गेली असून लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम प्रदेशातही हे काम सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधान यांनी दिली. आता वळूया पुढील बातमीकडे. मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुनरुच्चार. दुष्काळ यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर 3 अंतर्गत मदत देण्यात येईल. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला. राज्य सरकारने अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ स्थितीतील उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी माध्यमांसोबत बोलत होते. ते म्हणाले, 265 तालुक्यांमध्ये 12 उपाययोजना सवलती लागू करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकाच्या नुकसानीची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून दिली जाईल. जुलै ऑगस्ट पर्यंत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून अतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बीसाठी देता येईल का, याचाही प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. अल निनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात येणार आहे. फेब्रुवार अखेरपर्यंत उच्चांक पातळी गाठण्याची शक्यता आहे. अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येणार आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. पितृपक्षात महागाईचा झटका, गवार 160 रुपये किलो. पितृपक्षात भाजीपाला चांगलाच कडाडला असून पितरांच्या नैवेद्याला लागणाऱ्या सर्वच भाज्या महागल्या आहेत. गवार, डांगर, अळूची पाने, भेंडी तसेच मेथीची भाजी यंदाच्या पंधरवड्यात चांगलाच भाव खात आहे. गवार नैवेद्यात महत्वाची असल्याने 40 रुपये पावशेर होऊनही घ्यावीच लागत आहे. तर इतर फळभाज्याही महाग झाल्या आहेत, त्यामुळे या पंधरवड्यात महिलांचे आर्थिक बजेट काहीसे कोलमडले आहे. भाजीपाला महाग झाला असला तरी घरोघरी श्राद्धविधी असल्याने खर्च करावाच लागत आहे. पितृपक्षातील विविध तिथींना श्राद्ध, तर्पण आणि भोजनाचे आयोजन केले जाते. यावेळी पारंपरिक पद्धतीने विविध भाज्या आणि पालेभाज्यांचा वापर केला जातो, त्यामुळे या कालावधीत विशिष्ट भाज्यांना मागणी वाढते. त्यातच पावसामुळे आवक आणि दर्जावर परिणाम झाल्याने बाजारातील दर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आवश्यक तेवढ्याच प्रमाणात भाजी खरेदी करणे, महाग असलेल्या भाज्यांना पर्याय शोधणे आणि उपलब्ध हंगामी भाज्यांवर भर देणे असे पर्याय वापरले जात आहेत. मात्र पितृपक्षातील पारंपरिक पदार्थांमध्ये विशिष्ट भाज्यांचा समावेश असल्याने काही ठिकाणी पर्याय करणे शक्य होत नसल्याचे गृहिणींनी सांगितले आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. स्वप्न तुमचं, साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुखाची सावली या चित्रपटामधलं गीत. दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात.
3: एक होता चिमणा, एक होती चिमणी,

0: भीत भी
1: काय
0: मला पंख नाही
1: मग चिमणा काय म्हणाला

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता ऐकूया जगदीश खेपुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

உனக்கு தேவ் கோடு சோடு

कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत सप्तपदी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची. ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे गजानन द्वारकानाथ यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वरदक्षिणा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आहे मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

कला बिघा याची कुठ वर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे आवातन जगा याला कुंप

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: आणि आता ऐकूया शाहीर अमर शेख यांचं गीत पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटामधलं.
3: महादेव हर महादेव
4: हर महादेव
3: त्याचा शब्द जाई कण्यात फडफड नाही त्याची तडफड घ्यार ध्यानात येड पोकरा वाणी कर भटकता या रानात जर का नाही जाग झाला झेंड्याला साथ दिली नाही खात ठेवलेला तर

0: मी शिंपिलं राष्ट्र मेलेलं जिवंत झालं केलं.
1: हट्टीला
0: झेंडा लागला होता पाचीला आनंद होता झाला महाराजांची दोन फुट स्वर्ग राहिला. पाठीहून आलीन गेले तेच रंग महालाला शाली कुशालीच महाराज दंग थारा झाला. रंग महाला त नवी पया भेटली त्याला लावणीचा पाहून शिणगार रूप तिसण्यार झाला बहादर पुरातन गार सांगू काय राजे हो.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: गदी माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

घनी तुमचा नी माझा एक काळा।

सारंगलो तू धनी तुमचा निमाचा एक सा

विठू विठू धनी तुमचा निमाठा।

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by

0: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, श्रोते हो वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि माझ्यासोबत आज पण आहेत कविता गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ आणि आज तुम्ही तर म्हणजे फार छान मौका साधला असं म्हणता येईल.
1: म्हणजे काय,
0: आज पितृपक्षामध्ये आपण गप्पा मारणार आहोत आणि तुम्ही बरोबर आणलेले आहेत गुरुजींना, त्यांची ओळख करून द्या आपल्या श्रोत्यांना.
1: नमस्कार श्रोते हो, पितृपक्ष चालू आहे आणि म्हणून असा विचार केला की नक्की श्राद्ध म्हणजे काय असतं किंवा श्राद्धाचा विधी काय असतो, ते का करायला पाहिजे, ते केलंच पाहिजे का, कारण हल्ली त्याच्यामध्ये इतके फाटे फुटलेत की श्राद्ध करणं म्हणजे काही लोकांना चुकीचं वाटू शकतं किंवा त्याच्यामध्ये मतप्रवाह खूप आलेले आहेत. म्हणून असा विचार केला की, आणि माझंही ज्ञान त्या बाबतीत थोडं तोकडंच आहे हरिभाऊ, म्हणून मी आज खास गुरुजींनाच घेऊन आली आहे की त्यांच्याकडून आपण आपलं सगळं शंका समाधान करून घेऊ. तर श्रोते हो, आपल्याबरोबर आहेत श्री योगेश शास्त्री वारे, त्यांचं स्वागत करते मी. गुरुजी नमस्कार.
2: नमस्कार
0: योगेशजी. आता जसं चर्चा झाली, श्राद्ध या शब्दातच खरं तर श्रद्धा आहे.
2: हो,
0: आणि श्रद्धा फलती म्हणतात,
2: श्रद्धया क्रियते कर्म श्राद्धम.
0: श्रद्धा जर असेल तरच श्राद्ध करून उपयोग.
2: हो,
0: आजच्या काळामध्ये, आजच्या या आधुनिक युगामध्ये श्राद्ध याचा काय अर्थ घ्यायला हवा आणि काय करायला हवं?
2: श्रद्धेने केलेलं कर्म म्हणजे श्राद्ध, असं शास्त्रवचन आहे. श्रद्धया क्रियते कर्म. तर आपल्या दिवंगत पितरांना उद्देशून आपण श्राद्ध करावं असं शास्त्र सांगतं. जसे देव असतात तसेच पितर देखील असतात, आणि ज्याप्रमाणे देव आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करतात त्याचप्रमाणे पितर देखील आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करत असतात. ज्याप्रमाणे भौतिक गोष्टींचा आपल्याला लाभ कुलदेवतेच्या आशीर्वादाने होतो, जसं की घर, दार, जमीन, जुमला, पैसा, अडका, वाहन, या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये, व्यवहारामध्ये, गृहस्थ आश्रमामध्ये आवश्यक असतात. या आपण एकत्र करत असतो, गोळा करत असतो आणि या गोष्टींच्या संकलन करण्यामध्ये आपण कायम व्यतीत असतो. तर या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते. गृहस्थ धर्म सांगितलंय, महाराजांनी सुद्धा सांगितलंय, आधी संसार करामध्ये अटका असं सांगितलेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. तर याचप्रमाणे जशा या भौतिक गोष्टींचा लाभ आपल्याला कुलदेवतेच्या आशीर्वादाने होतो, तसंच पितरांच्या आशीर्वादाने आपल्याला पण काही गोष्टी प्राप्त होतात ज्या पितरांच्या अखत्यारीमध्ये येतात. जसं की आपलं गोत्र वाढणं, की आपल्या गोत्रामध्ये नवीन बालकांचा जन्म होणं, त्या बालकांच्या जन्मकुंडलीमध्ये कुठले तरी चांगले ग्रहयोग येणं, ज्या जेणेकरून त्याचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध होईल. अन्यथा ते होत नाही, तो साधारण राहतो नाही, तर मग साधारण योग असतील तर. दुसरं, आपलं दातृत्व वाढावं. आपलं दातृत्व केव्हा वाढू शकतं? जेव्हा आपण संपन्न आहोत तेव्हाच आपण दातृत्व करू शकतो. कोणी अंगातला शर्ट काढून देऊ नाही शकत, जो जास्तीचा शर्ट आहे तो दुसऱ्याला देऊ शकतो, बरोबर की नाही? असं दातृत्व आपलं वाढावं, आपल्याकडनं दान व्हावं. आता दान ही संकल्पना सुद्धा वैदिक आहे किंवा वेदाकडून आलेली आहे, त्यामुळे या वेदाशी संलग्न सगळ्या गोष्टी आहेत. संदर्भ जर द्यायचा झाला तर भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये 14 अध्यायामध्ये या सगळ्या श्राद्ध विषयाचं विश्लेषण सांगितलेलं आहे.
1: बर, मी आता येता येताच मार्कंडेय पुराण सहज चाळत होते, तर त्याच्यामध्ये पण श्राद्धाचा विधी
2: आलेला आहे. हो, हो, हो,
1: वाचला मी. पण हल्ली असा एक प्रवाह आहे ना की कशासाठी श्राद्ध करायचं, त्यापेक्षा जिवंत माणसांना तुम्ही जास्ती महत्व द्या किंवा त्या न दिसणाऱ्या माणसांसाठी हे सगळं करणं आवश्यक आहे का, असा एक
2: विचार प्रवाह
1: आहे. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल?
2: आपल्याला वाटत असेल आपण इतरांना मदत करावी तर ती देखील करावी आणि श्राद्ध देखील करावं.
1: अच्छा, दोन्ही गोष्टी,
2: दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे.
1: आपण संबंध नाही,
2: हा दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचे आपण एकत्रीकरण करण्यापेक्षा दोन्ही गोष्टी कराव्या आणि दोन्ही स्वतंत्रपणे कराव्या, दोन्ही एकमेकांशी जोडायची आवश्यकता नाही तसं पाहिलं तर. हा, आता याच्यामध्ये श्राद्ध हा विषय आहे, हा आपल्या पितरांना उद्देशून आहे, तर ते आपल्याला आशीर्वाद देण्याकरता त्यांची आपण भक्ती केली पाहिजे, त्यांची अर्चना केली पाहिजे. आणि त्यांना काही फार गोष्टींची आवश्यकता नसते, फक्त माझं नाव तुम्ही स्मरण करा, माझ्या नावाने तुम्ही पाणी सोडा किंवा माझ्या नावाने एखादा भाताचा पिंड किंवा कणकीचा पिंड तुम्ही ठेवा, त्याची पूजा करा माझ्या नावाने, किंवा आपलं काही तैलचित्र किंवा फोटो वगैरे असतो त्याची पूजा करा आणि माझं स्मरण करा. नुसत्या स्मरण मात्राने सुद्धा ते संतुष्ट होत असतात. आणि त्याच्यामध्ये मग अनेक विधी सांगितलेत वैदिक पद्धतीने श्राद्ध करण्याचा विधी आहे, तर्पण विधी आहे, पिंड प्रदान आहे, किंवा श्राद्धाचे पण अनेक प्रकार आहेत, जसं हिरण्य श्राद्ध आहे, आमश्राद्ध आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की माझं स्मरण तर करा तुम्ही, त्याच्यात देखील ते संतुष्ट होत असतात.
1: पण मग एकाच पिढीची स्मरण असतं की अजून त्याच्यामध्ये आपले पितर म्हणलं तर मग आपण काही पिढ्या पण मागे जातो.
2: बरोबर बरोबर. आता त्याच्यामध्ये असं आहे की आपल्यामध्ये जेव्हा हिंदू शास्त्राप्रमाणे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पार्वण विधीने श्राद्ध करण्याची विधी आहे. पार्वण म्हणजे काय, वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी, हे झालं पितृपार्वण. त्याच्यानंतर आईचे वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी, हे दुसरं पार्वण झालं. तिसरं आपले समांतर जे आहेत, आपल्या समांतर आपले भाऊ बहीण, मुलगा किंवा पत्नी किंवा आपला जोडीदार किंवा आपल्या वडिलांचे बहीण भाऊ, आईचे बहीण भाऊ, त्याच्यानंतर आपल्या पत्नीचे आई वडील म्हणजे सासू सासरे, हे तिसरं पार्वण सांगितलं आहे. त्याच्यानंतर चौथं पार्वण सांगितलं गुरुपार्वण. गुरुपार्वणामध्ये गुरु परमगुरु परमेष्टी गुरु परात्परगुरु असं चार जणांचं पार्वण सांगितलं आहे. तर हे जे पार्वण आहेत हे आपल्याशी डायरेक्ट संबंधित असतात, म्हणजे एक प्रत्यक्ष संबंधित असतात.
1: म्हणजे एका श्राद्धामध्ये एवढ्या सगळ्यांना आपण पाणी देत असतो,
2: पाणी देत असतो,
3: स्मरण करत
2: असतो, स्मरण करत असतो. आपण जे फर्स्ट रिलेटिव्ह म्हणतो तर दिवंगत जे आहेत, तर हे जे लोक दिवंगत आपण जे इंग्रजीत त्याला फर्स्ट रिलेटिव्ह म्हणतो ते आपले मुख्य मुख्य पहिले नातलग आहेत.
1: बरोबर.
2: तर यांचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध येत असतो.
1: बरोबर.
2: जसं की आता पितृपार्वण किंवा मातृपार्वण जर घेतलं आपण, तर पितृपार्वणामध्ये हे जे 12 लोक असतात, 6 लोक पितृपार्वणातले 6 लोक मातृपार्वणातले, हे 12 लोक असतात. या 12 लोकांच्या अनुषंगाने आपला पृथ्वीवरती जन्म होत असतो किंवा आपला जो देह धारण करतो आपण, पेशीतून पेशी जी उत्पन्न होतात, म्हणजे जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला आपण जीन्स असं म्हणतो की माझ्या शरीरामध्ये यांचं रक्त आहे या पूर्वजांचं, किंवा यांच्या जीन्स मधून माझी उत्पत्ती झालेली आहे, तर त्यांचं आपण काहीतरी देणं लागत असतं,
1: देणं लागतो.
2: तर हे जे 12 लोक असतात या 12 लोकांशीच संलग्न आपला देह असतो. जसं की आपल्यातले मेरिट्स डिमेरिट्स, त्वचेचा रंग, केसांचा रंग किंवा डोळ्याचा रंग, दातांची ठेवण, आवाज किंवा यांची स्किल आपण पाहतो व्यवहारामध्ये, की एखादा चित्रकार असतो मग कळतं की त्याचे आजोबा कोणीतरी चित्रकार होते, त्यांचा गुण याच्यामध्ये आलाय. किंवा एखादा गायक असतो, त्या गायकाच्या पिढीमध्ये परत परत गायक उत्पन्न होतात. बरोबर की नाही? तर त्याचं कारण हे असतं की 12 लोकांच्या आशीर्वादाने आपण येथे देह धारण करत असतो. मुळात काय, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार किंवा आपल्या अध्यात्मानुसार किंवा दर्शन शास्त्रानुसार आत्मा शरीर आणि देह हे वेगवेगळे गोष्टी आहेत, जे की पाश्चात्य संस्कृतीमध्ये तसं नाहीये, सगळ्याला ते एकच समजतात. ते थोडेसे अजून त्यांना त्यांच्याकडे विचार अजून वाढण्याची गरज आहे. आपला विचार त्याच्या पुढे गेलेला
1: आहे. हा,
2: आध्यात्मिक विचारिक शक्ती आपली अजून प्रगत आहे त्याच्यापेक्षा. व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर हे बरोबर आहे, आपण दुसऱ्यांना मदत केलीच पाहिजे, पण त्याबरोबर आपण हे पण कर्म केलं पाहिजे. ज्या गोष्टीने जे होतं त्या गोष्टीने तेच होणार आहे. आता पितरांचे जर आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल तर आपण पितरांची सेवा करणं गरजेचं आहे. आपल्याला आपतांचे किंवा जे जे ज्यांना गरज आहे अशा लोकांना मदत करतो आपण, त्यांचे जर आशीर्वाद पाहिजे असतील त्यांना तशी मदत केली पाहिजे.
1: थोडक्यात मला असं म्हणायचं होतं की लोकांचा आजकाल म्हणजे असा विचार प्रवाह आहे की त्याच्यापेक्षा देहदान करावं किंवा एखाद्या अनाथाश्रमामध्ये जाऊन मदत करावी श्राद्ध करण्यापेक्षा.
2: नाही नाही, श्राद्ध हा श्राद्ध न करता त्याचं फळ जर आपण त्याच्यातून मिळवणार असू तर ते मिळणं अशक्य आहे.
1: बरोबर.
2: हा,
1: एकत्रीकरण नाही करता,
2: एकत्रीकरण नाही करताना. मग तुम्ही ठीक आहे, आता थोडं वेगळं सांगतो की हा जर तुम्हाला श्राद्ध हा एक भाग वेळा ठेवू आपण. आपण जे मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन शॉपिंग करतो किंवा आपण मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन वेगवेगळे चित्र पाहतो किंवा फॉरेन ट्रिप करतो, या टाळाव्यान मग मदत करावी लोकांना, आहे की नाही? त्याला करता श्राद्धाला कशाला फाटा देत
3: नाही. मला वाटतं कसं होतं की इतर देशातून एखादी संकल्पना आली तर त्याला उचलून धरणं
2: हा
3: एक प्रकारे.
2: बरोबर.
3: म्हणजे फादर्स डे किंवा मदर्स डे जर असेल तर तिथे आपण हे करतो, आणि हाही पण एक प्रकारे आपल्या पितरांच्या याची आठवण काढणं. त्या निमित्ताने आपल्या घरातले लोक एकत्र येतात. आज लोक एकत्र येणं ही सुद्धा मोठी गोष्ट असते. आणि त्या निमित्ताने म्हणजे शेवटी असं आहे, आपण म्हणतो ना की देव कुठे खातो, त्या निमित्ताने त्याचा नैवेद्य आपल्यालाच मिळतो ना. त्या निमित्ताने आपण तयार करतो आणि खातो. म्हणजे हा अगदी सरळ हेतू जरी ठेवून आणि या गोष्टी केल्या तरी सुद्धा त्या त्याला आणि त्याचं जे फळ मिळायचं आहे ते अनायास मिळणारच. त्याला काही वेगळं हे करायला नको.
1: नाही पण कसं होतं ना हरिभाऊ, की पितरांनाही आपण बघत नाही आणि मिळणाऱ्या फळालाही आपण बघत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास कदाचित लोक कमी ठेवतात असं वाटायला लागलंय हल्ली.
2: दोन प्रकारचं विज्ञान असतं, एक म्हणजे मटेरियल सायन्स, दुसरं असतं सोशल सायन्स. तर हे थोडं सोशल सायन्सच्या पद्धतीचं आहे की याचे जे रिझल्ट आहे लिटमस पेपर टेस्ट करून आपण त्याची काही टेस्ट घेऊ शकत नाही मटेरियल सायन्स सारखे, पण याचे कालांतराने अनुभव लोकांना येतात आणि म्हणूनच लोक हे करतात. आज मी तिला आपणच करतोय असं नाही, आपले जे पूर्वज होते एवढ्या पिढ्यानपिढ्या हेच कार्य ते करत होते, त्याला काहीतरी तर कारण असेल की नाही, आहे की नाही, त्यांनी काहीतरी तर वाचलं असेल, काहीतरी संदर्भ असेल की नाही. अजून दुसऱ्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या, जसं मी मागा सांगितलं की दातृत्व वाढावं, त्याच्यानंतर आपल्याकडनं वैदिक यज्ञयागादी कर्म होणं किंवा आपल्याकडनं वेदाची सेवा होणं, वेदाचं अध्ययन होणं, ही सुद्धा पितरांची इच्छा आहे. ज्यांचे पितर संतुष्ट आहेत तर ते वेदाकडे त्यांचा कल असतो अभ्यास करण्याचा, वेद अंगी करण्याचा त्यांचा कल असतो. तशी बुद्धी तुम्हाला देव देतो की तुम्ही वेदाचा अभ्यास करावा, नंतर आपल्या घरामध्ये संतती वाढावी, संततीची वेल आपल्या घरामध्ये वाढावी, आपला पुन्हा पुन्हा आपल्या घरामध्ये नवीन बालकाचा जन्म व्हावा, याकरता पितरांचे आशीर्वाद आवश्यक आहे. आणि ह्या ज्या मी गोष्टी सांगतोय ह्या फक्त पितरांच्या अख्तर्यामध्ये आहेत, हे आशीर्वाद तुम्हाला कुलदेवता नाही देऊ शकत, हे आशीर्वाद आपले पितरच देणार आहेत.
1: मला असं वाटतं कन्यादानाच्या विधीमध्ये पण ह्याचा उल्लेख आहे,
2: कन्यादानामध्ये देखील
1: मुळात लग्नच ह्याच्यासाठी करायचं की मागच्या पितरांना तुम्हाला
2: संतुष्टी मिळावी, दशापूर्वान दशापरान म्हणजे आपल्या मागच्या 10 पिढ्या, पुढच्या 10 पिढ्या आणि स्वतःची पिढी अशा 21 पिढ्यांचा उद्धार व्हावा आणि पितरांना यज्ञ यागादी कर्माचं फल प्राप्त व्हावं आणि त्यांनी आपल्या संतुष्ट होऊन आशीर्वाद द्यावा, याकरता आपण ही कन्या आपण या वराला देत आहोत, विष्णू स्वरूपी वरा, लक्ष्मी स्वरूपी वधू आपण देत आहोत, असं पाणी आपण त्यांच्या हातात हात देत आहोत, असा त्याचा संकल्प आहे,
1: कन्यादानाचा संकल्प आहे. बरोबर, पण ह्याच महिन्याला का महत्व आहे, भाद्रपद महिन्यालाच का महत्व आहे?
2: तर ह्याच्यामध्ये असं आहे की हा जो कालावधी आहे चातुर्मासाचा व्रतवैकल्याचा, जसं दोन मोठ्या एकादशा आषाढी कार्तिकी याच्यामधला जो हा कालावधी आहे याला आपण चातुर्मास असं म्हणतो, आणि या चातुर्मासामध्ये विशेषत्वे करून हे सगळे विधी केले जातात व्रतवैकल्याचे. व्रतवैकल्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या पूजा आहे, काही व्रत आपण श्रावणात करतो, काही भाद्रपदात करतो, काही आश्विनात करतो, काही कार्तिकात करतो, हे सलग आपण करत असतो. आणि त्याच्यामुळे असं होतं की या सगळ्या गोष्टीमधनं अनेक व्यवसायांना देखील चालना मिळत असते, तर अनेक व्यवसाय जे आहेत आपल्याकडे जे 12 बलूची दर पद्धती आहे त्या सगळ्या व्यवसायांना याच्यामधनं चालना मिळते. जसं आपण सत्यनारायणाची पूजा केली, साधी छोटीशी पूजा आपण धरली तर त्याच्यामध्ये आपण वस्त्र आणतो, फळं आणतो, धान्य आणतो, मातीचे भांडे आणतो, धातूचे भांडे आणतो, नंतर धान्य आणतो, पानं आणतो, कर्दळीचे केळीचे खांब आणतो, एरवी जे केरी कर्दळीचे खांब आजूबाजूला उगवले असतात त्याच्याकडे कोणी बघत
1: नाही,
2: पण ज्या दिवशी आपल्या पूजा करायची असते तो पण हेतू पुरस्कार आपण बाजारात जाऊन पैसे देऊन ते विकत आणतो. तर एवढ्या सगळ्या विषयांना, एवढ्या सगळ्या व्यवसायांना आपण चालना देत असतो, याला आपला ऍडम स्मिथ मल्टिपल क्रेडिट क्रिएशन असं म्हणतो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रामध्ये, किंवा इकॉनॉमिकली इंजेक्टर. आपल्या अर्थचक्राचे जे चक्र आहे ते गतिमान होण्याकरता काय केलं पाहिजे, तर अशा या गोष्टी करून तो पण त्याच्यामधला, दिस इज वाईट थिंकिंग, आपण वैश्विक विचार करणारे लोक आहोत.
3: आणि अशा प्रकारचा जो काही भाव आहे ना हा फक्त आपल्याकडे असं नाहीये, पद्धत वेगवेगळी
2: असू शकते.
3: म्हणजे मध्यंतरे मी वाचलं होतं की रशियामध्ये असा एक दिवस असतो ज्याला आपल्या पितरांना ते स्मरण
2: करतात
3: आणि त्यांचा काहीतरी त्यांचा विधी असेल तो. पोर्तुगालमध्ये मी ऐकलं होतं की तिथे एक दिवस त्यांचा ठरलेला आहे, त्या दिवशी ते
1: जाऊन
3: आणि पूर्वजांची आठवण काढतात, स्मरण करतात. तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये हा एक हे सांगितलेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे तसं पाहायला गेलं तर मनुष्य हा 16 प्रिय प्राणी,
2: हो,
3: सहचरामध्ये वावरणारा प्राणी, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून एकत्र येणं,
2: सगळ्यांनी मिळून
3: आनंद घेणं त्या गोष्टीचा.
2: बरोबर.
3: आणि बऱ्याच वेळेला असंही पण होतं ना की मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा ते दुःखद प्रसंग असतो, पण या याच्यात मात्र तुम्ही पितरांना जेव्हा आनंदाने आठवण करतात, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी आपण सगळे होतो आणि ते एक नाव काढणं झालं

0: त्याला विधी करणं हा भाग अजून वेगळा, म्हणजे ज्याला जसं ज्याची ऐपत आहे त्याला त्याने करणं. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं की एकाने सांगितलं की बाबा सव्वा पावशेराचाच करायचा का सत्यनारायण, किंवा सव्वा शेराचाच करायचा का किंवा काय, तर त्याची ऐपत खूप मोठी होती, पण तो म्हटला की नाही नाही वाटीभराचा पुरे झाला. मग शेवटी यांनी सांगितलं की बाबा तुमच्या ऐपत तेवढं करा
1: ऐपत. पण दोन प्रकारचे असू शकते, म्हणजे तुमची व्यावहारिक ऐपत पण असू शकते किंवा विचारांची पण ऐपत असू शकते. आता प्रसाद बनवल्याला सगळ्यांनाच वाटणार, तुम्ही समजा वाटीवर प्रसाद केला तर तो 10 जणांना वाटू शकाल, पण जर पातीलभर केला तर कदाचित 100 जणांना वाटू शकाल तुम्ही, है की नाही.
2: गुरुजी, ह्या सगळ्या विधीमध्ये कावळ्याचं महत्व आहे, तर तो पण एक काही काही वेळेला चेष्टेचा विषय समाजामध्ये दिसतो की
1: याच्यामध्ये आपल्याला
2: काय महत्व असेल.
1: विशेष असं आहे की कावळा हा जो पक्षी आहे याला या चातुर्मासाचा जो कालावधी असतो जेव्हा ढगाळ वातावरण असतं अशा कालावधीमध्ये त्याला जास्त बुभुक्षा लागते, जास्त भूक लागत असते, त्यामुळे त्याला खायची इच्छा होत असते सारखी. आणि असं जर खायला नाही मिळालं तर तो विचलित होतो किंवा त्याचा जीव गुदमरतो किंवा असह्य होतो किंवा कदाचित किंवा दगावू सुद्धा शोकतो एखाद्या वेळेला. तर अशा कावळ्याला आपण प्रोटेक्ट केलेलं आहे कसं, की आम्ही पितरांचं नाव घेऊन त्याला काहीतरी ठेवतो की तो खातो आणि तो संतुष्ट होतो. तर कावळाच का, तर कावळा जो आहे आपले जे महावृक्ष आहे वड, पिंपळ, औदुंबर किंवा या वृक्षांचं संवर्धन, द्विज संक्रमण जे आहे या कावळ्या या पक्षाकडनं होत असतं.
0: म्हणजे कागविष्ठेचे झाले पिंपळ,
1: बरोबर. म्हणजे आपण अगदी विचार देखील करू शकत नाही अशा देखील अशा ठिकाणी पिंपळाचं झाड उगवतो, अगदी हात पोचत नाही अशा ठिकाणी
2: उगवतो.
1: त्याचं कारण हे, आणि जोपर्यंत हे महावृक्ष आहे तोपर्यंत आपलं निसर्गाचं संवर्धन जे आहे ते उत्तम प्रकारे होऊ शकतं. म्हणून हे हा वैश्विक विचार आहे. आपल्याकडे ही पण संकल्पना आहे की तुम्ही यज्ञ वृक्ष तोडू नका, वड, पिंपळ, औदुंबर तोडायला परवानगी नाही,
2: तो पण एक
1: कोणी तोडू नये हे वृक्ष असं सांगितलं.
2: त्याची वाढ व्हावी
1: ते मुद्दाम लोकांना तो सांगितलेला आहे, ही चौकट घालून दिली आहे की हे वृक्ष तुम्ही तोडू नका, यांचं संवर्धन करा, हेच तुम्हाला तारतील, हेच तुम्हाला निसर्गातनं प्राप्ती झालेली आहे त्याचं तुम्ही संवर्धन करा.
2: प्रत्येकाला आपल्या धर्मामध्ये थोडासा धार्मिक विचार लावून त्या गोष्टीला जपणूक करायला असा संदेश दिलेला.
0: असंही पण असतं ना की धार्मिक म्हटल्यानंतर माणूस त्या याच्याने का होईना, तो
1: करतो. हा,
0: असं संवर्धन करायला सांगितलं कसलं तर नाही करणार. तुम्ही कावळ्याला द्यावं असं म्हटलं नाही देणार, पण ते पिंडदान करायचं म्हटल्यानंतर कावळ्याला मिळणार.
1: बरोबर. आता आपण जेव्हा कुठला 5 जून का 4 जून काहीतरी आहे ना झाड लावायचा दिवस असतो तो वृक्षारोपणाचा दिवस, त्या दिवशी किती जण जाऊन वृक्षारोपण करतात, तर नाही करू शकत. बरोबर का नाही?
2: मग त्या ह्या निमित्ताने एक म्हणजे कावळ्याचं म्हणजे पक्षाचं पण एक संवर्धन होतं आणि
1: झाडांचं पण संरक्षण होतं, जेणेकरून त्यांचं बीज संक्रमण करून तो पक्षी पोचला जातो. ज्याप्रमाणे आपण पिंड जरी दिले भाताचे किंवा कणकेचे ते आपण शेवटी विसर्जित कुठे करतो, तीर्थामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडतो. आपण लोकांना सांगतो की तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडा, थांबलेल्या पाण्यामध्ये सोडू नका. आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडतो तर त्यामध्ये जे जलचर असतात त्यांच्याकरता ते भक्ष आहे, अशी त्याच्यातनं संकल्पना आहे. आपण जेवण करतो तेव्हा सुद्धा पानाभोवती पाणी फिरून काही भाग बाहेर काढून ठेवतो, त्याला आपण चित्राहुती म्हणतो. ती सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना जे छोटे किडा मुंगी आहे, कीट पतंग आहे किंवा जे बॅक्टेरिया सारखे प्राणी आहेत, घटक आहेत, त्यांच्याकरता आपण तो काढून ठेवत असतो, जेणेकरून ते त्यातनं तृप्त होतील असं आपली संकल्पना आहे. आपण गायीचं देखील नाव घेऊन गायीला गोग्रास देत असतो. गाय सुद्धा, गायीची जी रचना आहे, शारीरिक रचना, ती माणसाची सगळ्यात जवळची जो कुठल्या प्राण्याची असेल तर ती गायीची आहे. म्हणून आपण गायीला आईचा दर्जा दिलेला आहे आणि गायीपासून अनेक गोष्टींचा आपण लाभ घेतो. तसंच आपण कुत्रा देखील, श्राद्धामध्ये कुत्र्याला देखील महत्व सांगितलंय. रक्षेमाम पती सर्वदा, म्हणजे कुठेही मी गेलो तर रस्त्यामध्ये मी कुठे एकटा पडलो तर तू माझ्याबरोबर थांब. आपल्याला आठवतं की शिवाजी महाराजांच्या कथेमध्ये अनेक वेळा आपण ऐकलं की तो त्यांच्याकडे कुत्रा होता आणि तो शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर होता, असं एक आपण आख्यायिक आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर गाय, कुत्रा, कावळा यांचं आपण संवर्धन करतो. जलचरांना सुद्धा देखील आपण घास देत असतो. या पितरांचं नाव घेऊन आता या भाद्रपदामध्ये किंवा या माग नवीन पाणी आलेलं असतं नद्यांना सुद्धा, नवीन पाणी आलेलं, त्यामुळे जेव्हा जिथे जिथे साचलेल्या पाण्यामध्ये कुठले जलचर असतील तर ते सगळं पाणी वाहतं होत असतं, मग त्यांचं तिथलं जे ठिकाण असतं ते डिस्टर्ब होत असतं, मग ते आव्हावून पुढे येत असतात, मग त्यांना भक्ष्य मिळतं नाही मिळतं तर त्यांना याच्यातनं ते प्राप्त होत
2: मिळत राहतं. किती बारीक
1: विचार केलेला
2: आहे धर्माने. पण बरेचदा असा एक ऐकायला येतो प्रवाह की ह्या दिवसात काही शुभ कार्य करू नये किंवा काही खरेदी करू नये, तर ह्याविषयी काय?
1: असं काही नाहीये. मुळात काय आहे की हे डेडिकेटेड पिरियड ठेवलेलं आहे. जसं आपण गणपती उत्सव गणपती करताच ठेवला आहे, नवरात्रामध्ये देवीचीच उपासना तुम्हाला फलद्रूप जास्त करा ती करा, म्हणजे एका ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून तेच करा, दुसरं काही करू नका. या उद्देशाने इथे फक्त बेतरांचंच कर्म करा तुम्ही, दुसरं काही करू नका या उद्देशाने सांगितलं. पण व्यवहारामध्ये जर एखादी गोष्ट छोटी मोठी जर आपल्याला करावी लागली तर त्याच्यात काही गैर नाही. समजा एखाद्या वेळेला वाहन खरेदी आपली 10 महिन्यापासून बुकिंग केलेली गाडी तेव्हाच डिलिव्हरी झाली तर ती घ्यायला हरकत नाही.
2: अच्छा, म्हणजे त्याला काही
1: दोष नाही सांगितलेला.
2: पण असा एक प्रवाह आहे की पितृपक्षात काही चांगली खरेदी किंवा चांगलं काही काम
1: करू नये. जसं आपण अमावस्येला वाईट म्हणतो पण तसं काही नाही. अमावस्येला आपण दिवाळीत पूजन देखील करतो लक्ष्मीचं. किंवा काही गोष्टी ज्या असतात, नाण्याला दोन बाजू असतात, ती काही गोष्टींकरता शुभ असते काही गोष्टींकरता अशुभ असू शकते.
2: तसं ते उलट म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की या 15 दिवसात जर आपण पितरांना आठवत असू, त्यांचं स्मरण करत असू, तर त्यांचा आशीर्वादानेही चांगली गोष्ट घडली
1: होऊ शकते असं पण आपण समजू शकतो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरात हे घडलंय.
0: क्या बात आहे, खरंच छान. गुरुजी तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि एक वेगळा विचार पण आपल्याला
2: मिळाला आणि खरंच काही काही शंकांचं समाधान झालं.
0: त्याच्यामुळे या आजच्या वृत्तीच्या निवृत्तीमध्ये आपण या पितरांच्या आठवणीमध्ये आपण आजचा हा भाग इथेच संपवूया आणि श्रोत्यांना सांगूयात पुन्हा भेटूयात याच वेळी याच वारी. तोपर्यंत ऐकत रहा
2: रेडिओ विश्वास
0: 90.8
2: कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हे गीत आहे बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना आहे पी सावळाराव यांची. संगीतकार वसंत प्रभू.

0: डॉक्टरांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: ही भक्ती रचना ऐकूया जगदीश खेबुडकर यांची डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेले गीत. ही शब्द आहेत अनंत जाधव यांचे. ऐकूया नवरे सगळे काढव या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला म्हणजे माझी सुटका झाली.
5: कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गारंबीचा बापू या चित्रपटामधलं गीत. शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं रेखा डावजेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. हे गीत आहे ग.दि. माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, देवकीनंदन गोपाळ.

0: याले पाहिजे कोणासाठी?
1: श्रोतासाठी.
0: अन खंडोबाले देणार काय हयद नुसती दोन
1: चिमटी.
2: बाप्पा हा सौदावाला

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
3: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की शेती करत असताना शेतीला जोडधंदे, शेतीला पूरक व्यवसाय आपण नेहमी ऐकत असतो, बोलत असतो. आणि त्याप्रमाणे काही शेतकरी पूरक धंदे, शेतीला जोडधंदे करतसुद्धा असतात. पण बऱ्याचपैकी आपल्याला असं ऐकायला मिळतं की आम्हाला या धंद्यात परवडत नाही किंवा लॉसमध्ये जातो किंवा खूप अडचणी आहेत. कुणी म्हणतो की बाबा आम्हाला धंदा करायला पैसाच नाही, खूप पैसा लागतो. पण शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक बांधवांनो, तुम्हाला सांगायला थोडंसं आज आनंद वाटतो की काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे शेती नसताना, पैसा नसताना, राहायला घर नसताना अशी माणसं एक छोटासा दुग्ध व्यवसाय सुरू करतात आणि हळूहळू त्या व्यवसायावरून त्यांनी काय काय साध्य केलं ते आता मी सांगणार नाही, प्रत्यक्ष त्यांनाच आपण विचारणार आहोत. तर आज या मुलाखतीसाठी आम्ही रिसोडपासून एकदम जवळच असलेलं 3 ते 4 किलोमीटर असलेलं हे गाव आहे सवड. आणि तुम्हाला आणखीन सांगायला आनंद वाटतो की आमचे हे मेहनती शेतकरी आहेत. आज सध्या ते शेतकरी आहेत आणि त्यांचं नाव श्री अण्णा भगवान शेळके हे सवडचे आहेत. आता आपण डायरेक्ट त्यांनाच विचारूया. नमस्कार शेळके साहेब.
4: नमस्कार.
3: आता तुम्ही प्रस्तावना तर ऐकलेलीच आहे की नाही? तर आमच्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी निश्चितच तुमची ही जी मुलाखत आहे ती मार्गदर्शन करणारी ठरेल, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर एकंदरीत शेळके साहेब, मला असं सांगा की हा जो तुमचा दुग्ध व्यवसाय, आता मी पाहून राहतो सोबत आमच्या कृषी विज्ञान केंद्र कराडाचे डॉक्टर श्रीयुत रामटेके साहेब आहेत. आज तुमच्या घरासमोर मशी दिसले आम्हाला की पास, चला म्हणले यांना भेटून घेऊ आपण. हे कशा प्रकारे दुग्ध व्यवसाय करतात, इतरांना जे आहे त्यांना मार्गदर्शन, थोडासा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. तर मला एक सांगा की हा जो व्यवसाय आहे तुमचा, दुधाचा व्यवसाय, तर साधारणतः केव्हा सुरू केले असेल तुम्ही आणि त्यावेळेस तुमचं वय किती असेल?
4: आपण वयाच्या 13 वर्षापासून तुझा धंदा चालू केलेला आहे.
3: म्हणजे 13 वर्ष वय असताना लहान वयामध्येच तुम्ही सुरुवात केली. बरोबर. कशी सुरुवात केली, म्हैस कोणती घेतली होती, काय किंमत होती?
4: त्यावेळेस साहेब म्हैशीची किंमत होती 400 रुपये 500 रुपये अशी म्हैस भेटायची. त्या म्हैशीचा दूध 1 रुपया लिटर विकायचं.
3: अच्छा. मग जी म्हैस होती तुमची, तर तुम्ही, तुमचं वय तर लहान होतं नाही का, तर ते खरेदी कोणी केली, बाबांनी की तुम्ही?
4: खरेदी बाबांनी केली, पण मी बाबाला सांगितलं, बाबा तर घ्यायचीच नव्हती म्हणत, पण मी म्हणलं तुम्ही म्हैस, आपल्याला एक म्हैस घ्या. तर ती मी असं हट्ट धरून त्याने मग घेतली ती शेवटी. मग घेतल्याच्या नंतर ती म्हैस सवड गावले जनली, मग दूध न्यायचा पापले नव्हती झाली, मग दूध मी स्वतः पैदल नेऊन देतो 1 रुपया लिटर.
3: म्हणजे हे जो तुमचा व्यवसाय हा जो, तर साधारणतः किती वर्षापूर्वी सुरू केलेला तुम्ही?
4: वयाच्या 12 वर्षापासून केलं.
3: नाही नाही, पण 12 वर्ष तुम्हाला लागलं होतं, पण आज म्हणजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी केव्हा सुरू केलेलं आहे
4: ते? आता आपल्याला वयाच्या 30 वर्ष
3: 30 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. 30 वर्षापूर्वी तुम्ही सांगतायत की रिसोड शहरामध्ये 1 रुपया लिटरनं दूध विकायचा आणि तुम्ही हे जे दूध आहे तुमचं त्या काळातलं ते पायी नेऊन तुम्ही रिसोडला विकायचं. अच्छा अच्छा. केव्हा उठायचं आणि कसं नियोजन कसं होतं?
4: 5 वाजता उठायचं साहेब, 5 वाजता उठायचं, दूध काढायचं, बाबा दूध काढून द्यायचे, मी स्वतः फक्त पैदल नेऊन देण्याचे.
3: अच्छा.
4: हो, दूध काही आपल्याला काढतात नसे वय लहान असल्यामुळं, बाबा दूध काढून द्यायचे, आपल्या हाती कॅटली द्यायची, आपण घेऊन जायचं.
3: पण म्हैस कोणती होती, गावराणी होती का जाफराबादी?
4: त्यावेळेस म्हैस गावराणच होती. हो, त्यावेळेस ऐपत नव्हती म्हैस जाफराणी घ्यायची, त्यावेळेस गावराणच घेतली होती. आता यावेळेस आपल्याजवळ भरपूर जाफरा.
3: अच्छा अच्छा. म्हणजे सुरुवातीला एकच म्हैस होती नाही का, आणि मग तुमची याच्यामध्ये प्रगती कशी झाली आमच्या पशुपालकांना सांगा थोडस।
4: प्रगती झाली साहेब, आपण एक म्हैस घेतली आणि 12 महिने दूध विकून आपण डबल मजुरी करून काही असं करून आपण नंतर 2 घेतल्या 2 च्या 3 4 असं करून आपण भरपूर म्हशी केल्या।
3: तुमची बचत करायची पद्धत कशी होती?
4: बचत करायची साहेब त्यावेळेस काय आपल्याला बँके माहित नव्हती, काही माहित नव्हतं। 400 रुपये आणले, 400 उरले त्याची सोन्याची बाळी करायची आणि ती मडक्यात घरात आणून ठेवून द्यायची, ही आपली पद्धत होती, ही आपली बँक।
3: अच्छा,
4: बस।
3: आणि हे मग सोनं तुम्ही केव्हा काढायचं?
4: ते नंतर आपण शेती घेतली, शेती घेतल्याच्या नंतर आपण ते सोनं मोल्ड आणि त्याची शेती घेतली।
3: पण 1 चे 2 2 चे 4 4 चे 6 तुम्ही म्हशी केले नाही का? आता मला सांगा की म्हशी हे जे असतात, आता तुमच्याकडे जाफराबादी आहे, दुसरे सुद्धा जास्त मोरा आहेत, जास्त दूध देणारे म्हशी आहेत, एक तुम्हाला अनुभव आहे, तर तुमच्या अनुभवाच्या आधारे सांगा की आपली गावराणी म्हैस जी असते आणि आपली हे तुम्ही जाफराबादी आहे, तर हे जे म्हशी आहेत याच्यामध्ये काय फरक असतो बरं? काय
4: याच्यामध्ये फरक साहेब? एवढं गावरान जे 3 ते 4 लिटर दूध देऊ शकते, हिची सोय केली ती 8 ते 9 लिटर दूध देऊ शकते, तर मग त्यात गावरान 4 सांभाळल्यापेक्षा 2 सांभाळलेल्या पुरतात, त्याच्यामुळे आम्ही जाफरान घालो होता।
3: पण असं म्हणतात हो की गावराणी दूधचा जो टेस्ट आहे किंवा चव आहे ही खूप चांगली असते, दूध थोडासा घट्ट असतो आणि जाफराबादी ज्या म्हशी आहेत त्याचा दूध पातळ असतो।
4: नाही, ते फरक तर विषय कोणीचा असतेच ना, पण गावरान पुरत नाही आजकाल।
3: अच्छा, पण असंही म्हणतात की गावरान म्हशीत खूप खाद्य कमी लागते, ह्याला खाद्य जास्त लागते।
4: काही नाही साहेब, यायला काही खाद्य लागत नाही, एक ठिकाणी एक जागेवर बांधलेलं असल्या तर बस एक डाले कुठं ठेवून देतो मी उन्हाळ्यावर, डबल द्यायला काही ठेवत नाही, त्या गावरान तरी खाऊ शकत नाहीत बांधून, ह्या बांधून मी खाऊ शकतो।
3: अच्छा अच्छा, बरं। आता योगायोग डॉक्टर साहेब सोबत आहे, त्यांना थोडस आपण हे की कसं, आता तुम्ही सांगत होता की जागच्या जागेत म्हशीला ते जाफराबादी जे आहेत ते बरोबर खातात पण गावराणी खात नाही।
5: गावराणीला कसं बाहेर फिरवावं लागते आणि ह्या कसं आहे की ठाण बंद असल्यामुळे यांना जागेवरच आपण देत असतो आणि त्याच्यामुळे दुधाचं चांगलं मिळते, दूधही चांगलं मिळते याच्यापासून। आणि तसं गावराणी म्हशीपासून दूध मिळत नाही म्हणून जनरली शेतकरी काय करतात की अशा म्हशी प्रिफर करतात की ज्या जास्त दूध देतील, वा अशा दृष्टिकोनातून असते शेतकऱ्यांचा कल त्याकडे वळलेला असतो।
3: बरोबर आहे, शेवटी कुठलाही व्यवसाय करताना माणूस हा फायदा पाहतो,
5: हा 2 पैसे मिळावे या दृष्टिकोनातून शेतकरी याकडे वळतच चाललेले आहेत।
3: बरोबर आहे, म्हणजे लागत कमी लागायला पाहिजे आणि उत्पादन म्हणजे खर्च सुद्धा कमी लागायला पाहिजे, त्याच्यापासून मिळणारा जो नफा आहे ते आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो आणि ते संयुक्तिक आहे, व्यवहारिक आहे ज्याला म्हणतो आपण, है की नाही? आता 30-32 वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे, तुम्हाला बराचसा अनुभव याच्यामध्ये आहे, तुम्ही यामधले बरेचसे पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत दुग्ध व्यवसायामधले, है की नाही? नफा तोटा हा नक्कीच तुम्हाला झालेला असेल, व्यवसाय म्हटला की फक्त फायदाच नसतो, कधी कधी नुकसान सुद्धा असतो, नाही होत असतो, तर असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला या व्यवसायामध्ये नुकसान काही सहन करावं लागलं आणि कशामुळे?
4: मागच्या वर्षी साहेब 50 ते 60 हजाराचं नुकसान सहन करायचं काम पडलं, 1 महिना गाबडली, 1 महिना कॅन्सल झाला।
3: अच्छा, म्हणजे ह्या नुकसानाच्या पाठीमागे त्या म्हशीचं आरोग्य किंवा आजारी पडल्यामुळे तुम्हाला नुकसान झालं, है की नाही? बरं केलं तुम्ही आता हे मुद्दा मीही विचारला तुम्हाला आणि तुम्ही विषद केला, तर याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वगैरे असेल?
4: डॉक्टरची सल्ला घेतली साहेब, डॉक्टर म्हणत गाळीले पाजण सुटलं, हे गर्भ फेकू शकते, ही राहू शकत नाही, हिचा काहीच विचार करत नाही, 8 ते 8 महिन्याची मी गाबणी होती, ती झाली ती गेली, एक कामाशील कॅन्सर झाला, तर तिने मला वाटलं पहिले खांडूक झालं, डॉक्टर साहेब म्हणत पहिले खांडूक झालेले, हे फुटते, हे फुटते फुटते म्हणून ते कॅन्सर उमळला होता इथे, ते पिकलंच नाही, म्हैस ती गेली गाबण होती 35,000 रुपयाची म्हैस,
3: म्हणजे अशी नुकसान सुद्धा सहन करावं लागतं, पण हिंमत सोडावी लागत नाही।
4: ती जर ती मागच्या वर्षी जर मी म्हणत होतो आपल्या मशी 2-60 हजार रुपयाच्या गेल्या, यावर्षी आपल्याला 2 लाखाच्या मशी घ्यायच्या नाहीत, तर मग आपला व्यवसाय बंद पडला असता।
3: बरं डॉक्टर साहेब, आता तुम्ही एक योगायोग तुम्ही सोबतच आहात, आता यांनी जो प्रॉब्लेम सांगितला तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकणार की अशा वेळेस काय करायला पाहिजे पशुपालकांनी?
5: अशा वेळेला पशुपालकांनी एक करता येईल की सुरुवातीपासूनच ट्रीटमेंटकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, आणि नेमकं काय आहे ते तपासून घ्यायला पाहिजे डॉक्टराकडून, काय झालं की गाठ आहे असं त्यांनी म्हटलं आणि नंतर ती कॅन्सरची निघाली, तर अशा वेळी जर डॉक्टराकडून पूर्ण डिटेल जर तपासलं तर आपण हा धोका म्हणजे थोडा टाळू शकतो आणि काहीतरी त्याच्यावर हे करता येईल आपल्याला, म्हणजे ऑपरेशन करून काहीतरी काढता येईल।
3: बरोबर, असं म्हणजे एक साधारणतः पशुपालक किंवा शेतकरी बांधव हे जे असतात थोडस जागरूक नसतात असंच आपल्याला म्हणावं लागेल की थोडस जरी आजार आपण जसं आपल्याला आजार झाल्यानंतर काळजी घेतो लगेच आपण दवाखान्यात जातो त्याच पद्धतीने पशुपालकांनी शेतकरी बांधवांनी जे जोडधंदे करतात त्यांच्याकडे पक्षी आहेत पशु आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे वेळेवर डॉक्टरांकडे जायला पाहिजे डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे नाही का. अच्छा तर अशा प्रकारे तुम्ही तोटा सहन केला पण हिम्मत सोडली नाही हारली नाही खचले नाही बिलकुल काय नाही दुसऱ्या वेळेस तुम्ही बिलकुल तुम्ही उभेच राहिले आहे की नाही. आपण थोडस तुमचा नुकसानाबद्दल आपण विचार केला सुरुवात केव्हा केली तुम्ही आणि एक ते दोन दोनचे चार म्हशी झाले आहे की नाही आणि बराचसा फायदा तुम्हाला होत गेला आणि झालेला जो तुमचा नुकसान आहे तो तुम्हाला काहीच वाटला नाही ते गाऊनच वाटला तुम्हाला आहे की नाही. तुम्ही सहन केला तेवढी ताकद तुमच्यामध्ये होती ना कारण तुमच्याकडे आर्थिक नफा जास्त झालेला होता म्हणजे त्या दुग्ध व्यवसायापासून. आता एक सांगा मला की जेव्हा तुम्ही म्हणता की दूध एक रुपयापासून तुम्ही विकता आज काय भाव आहे.
4: आजचा भाव आहे साहेब 22
3: बिलकुल कोरा दूध. तर आजच्या घडीला किती दूध निघते बरं तुम्हाला सकाळी किती निघते आणि संध्याकाळी.
4: आजच्या घडीला आपलं दूध जाते साहेब 30 लिटर दोन टाइम
3: म्हणजे सकाळी 15 लिटर.
4: अच्छा
3: अच्छा 30 लिटर दूध आणि दुधाचा पाला वगैरे करता की कोरा दूधच विकता तुम्ही.
4: नाही पाला वगैरे होऊ शकते ना साहेब कोरा नाही विकू शकत.
3: बरोबर
4: म्हणजे 30 निघते 40 दूध विकतो मी.
2: तर मंडळी आता वेळ झालीये इथेच थांबण्याची पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: शिक्षण अर्धवट राहिलंय शाळा सोडावी लागलीय तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
7: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026
6: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800.
8: कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधला.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जानकी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: स्वतःचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात यशोदा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे चंद्रकांत खोत यांची आणि या गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो. हा आठवडा आणि पुढचा आठवडा ज्याला पितृ पंधरवडा असं म्हटलं जातं आणि या पंधरवड्यात पितरांचं श्राद्ध करणं, धार्मिक कार्यक्रम करणं अशा प्रकारचे विधी होत असतात. परंतु गुंतवणूकदारांनी या कालावधीमध्ये एक महत्त्वाचा विधी करायचा असतो आणि तो म्हणजे ज्यांचं निधन झालं आहे अशा व्यक्तींची कागदपत्रे व्यवस्थित गोळा करून मग ती वेगवेगळी कागदपत्रे नेमकी काय आहेत हे आपल्या गुंतवणूक सल्लागाराला दाखवणं आणि गुंतवणूका मृत व्यक्तीच्या नावावरती असलेल्या त्या वारसदारांच्या नावावरती वळत्या करणं आणि हे काम दिवसेंदिवस खूप कठीण किचकट होत चाललेलं आहे. विशेषतः जे जे बदल झाले त्या बदलांना सामोरं गेलं पाहिजे आणि ते बदल करून योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. बऱ्याच वेळा असं होतं की गुंतवणूकदाराला असं वाटत असतं की आपल्या निधन झालेल्या व्यक्तीची कागदपत्र, म्हणजे त्यांच्याकडे जर फिजिकल फॉर्ममध्ये शेअर सर्टिफिकेट असले तर शेअर सर्टिफिकेट आहे याचा अर्थ ती गुंतवणूक आहे. परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही, कारण कंपनी कायद्यामुळे झालेले बदल आणि त्या बदलाचा विचार करून कंपन्यांना ज्या शेअर्समध्ये वर्षानुवर्षे कोणते व्यवहार नाहीत, ज्या शेअर्सचा मिळणारा लाभांश हा खात्यात जमा केलेला नाही, तो लाभांश कंपनीकडे पडून आहे, शेअर्सच्या बाबतीमध्ये काही म्हणजे काही घडत नाही आहेत, अशा शेअर्सच्या बाबत कंपनी कायद्यात झालेल्या बदलानुसार ते शेअर्स कंपनीला रद्द करायला लागतात. त्याऐवजी सक्तीने त्या शेअर्सचं डिमॅटमध्ये रूपांतर करावं लागतं आणि ते रूपांतर केल्यानंतर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडाकडे ते शेअर्स डिमॅट फॉर्ममध्ये वळती करायला लागतात. म्हणजे जरी एखाद्याला वाटत असलं की आपल्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणजे आपण त्याचा मालक आहोत, तर तसं होत नाही. आणि मग साहजिकच अशा प्रकारची गरज निर्माण होते आणि म्हणून या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवणाऱ्या व्यक्ती नाशिकमध्ये आहेत, इतर ठिकाणी आहेत, जाहिरातीसुद्धा त्यावेळेस दिसतात की अशा प्रकारची आम्ही कामं करून देतो. आणि ही कामं करून देत असताना ह्या व्यक्तींकडून त्या कंपन्यांच्या शेअर्सचं बाजारभावाने जे मूल्यांकन झालेलं असतं त्या मूल्यांकनाचा विचार करून मग कधी 10%, मग कधी 15% अशा प्रकारची फी मागितली जाते. अशा वेळेस जो वारसदार असतो त्या वारसदाराला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की खरोखर ही एवढी फी द्यायची का, आणि त्यामध्ये सुद्धा फी कोणत्या स्वरूपात द्यायची. चेकनी येण्याची तयारी असलेल्या संस्था किंवा सेवा पुरवणाऱ्या ह्या काही वेळा चेक मान्य करत नाही, धनादेश मान्य करत नाही. आणि मग आणखीन भीती निर्माण होते की खरोखर हे या व्यक्ती काम करून देणार की त्यामध्ये पैसे वाया जाणार. आणि दिवसेंदिवस या कटकटी खूप जास्त वाढत चाललेल्या आहेत. मग अशा वेळेस अनेक गोष्टी या वारसदारांनी केल्या पाहिजे. आणि फक्त हे शेअर्सच्या बाबतीत नाही तर म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या बाबतीत सुद्धा
अनेक व्यक्तींकडे जुने कागदपत्र ही नुसतीच पडलेली आहे की त्याचा काहीच उपयोग होत नाही. यासाठी म्हणून गुंतवणूक सल्लागाराची मदत घेतली पाहिजे आणि खरोखर जर आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी असं जर वाटत असेल तर ही कामं करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ही कामं करून वारसदारांच्या नावावरती सर्व मालमत्ता व्यवस्थित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाने ते केलं जात नाही. गेल्या आठवड्यात आमच्याकडे एक गृहस्थ आले, त्यांच्याकडे 93 सालचे शेअर्स होते, 93 साली विकत घेतलेले शेअर्स होते. आणि ज्यावेळेस एक साधा प्रश्न विचारला की 93 ते 2026 इतकी वर्ष तुम्ही झोपला होता की काय, का बरं लक्ष दिलं नाही, आणि मग त्याच्यामध्ये अनेक अडचणी पाटे पुटत गेले. मग काही वेळा जाऊ द्या हे कशासाठी करत बसायचं, अशा प्रकारचे विचारसुद्धा अनेक व्यक्तींच्या डोक्यात येतात. पण याउलट जर त्या आर्थिक जी मालमत्ता आपण म्हणतो त्याची किंमत जर चांगली वाढलेली असली, मूल्यमापन जर खूप चांगलं वाढलेलं असलं, तर मग वारसदारांपैकी हे कोणी करायचं, मग ते कोणाच्या तरी एकाच्या नावावरती वळते करून आणि त्यानंतर मग विक्री करून मग वाटप करून घ्यायचं का, मग जे इथे नाहीत इतर गाव ठिकाणी गेलेले आहेत, काही वेळेस वारसदार परदेशात गेलेले असतात, अशा वेळेस तर या गोष्टी आणखी त्रासदायक होऊन बसतात. म्हणून वेळच्या वेळी ह्या गोष्टी करणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि ते व्यक्तींनी करावं. त्यामुळे अनेक अडचणी वेळच्या वेळीस सोडवल्या जातील आणि भविष्यात त्या अडचणी निर्माण होणार नाहीत. आपल्या ज्या गुंतवणुका आहेत त्या प्रत्येक गुंतवणुकीच्या कागदाचे व्यवस्थित वाचन करणं आणि ती कागदपत्रे बरोबर आहेत का नाही, संयुक्त नावाने गुंतवणूक गेलेली आहे का, त्यापैकी ज्याला आपण एनिवन सर्वायल म्हणतो त्या पद्धतीने त्यामध्ये लिहिलेलं आहे की नाही, वारसदार व्यवस्थित दिलेला आहे की नाही, बँकेचं खातं व्यवस्थित आहे का नाही, बँकेच्या खात्यांमध्ये बदल होत असतात, जुने नंबर्स आणि नवीन मोठे नंबर्स ते देणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा बँकांचं विलिनीकरण झाल्यामुळे काही अडचणी निर्माण होतात आणि म्हणून या सर्व अडचणी सोडवण्यासाठी गुंतवणूक सल्लागार हा आवश्यक असतो. आणि म्हणून गुंतवणूकदारांनी या सर्व गोष्टींचा परामर्श घ्यावा, आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि वेळच्या वेळी कागदपत्र मार्गी लावावी, हे जास्त चांगलं ठरेल. म्युच्युअल फंडांच्या बाबतीत स्पष्टपणे सांगायचं झालं तर पूर्वी बँकेचं खातं देणं आवश्यक नव्हतं, पॅन नंबर नव्हता, कोणी कोणाच्या नावावर गुंतवणूक करत होतं. आता नियम सगळे अतिशय चांगल्या प्रकारे बदललेले आहेत. आणि अगदी स्पष्टपणे सांगायचं म्हणजे नवऱ्याचा चेकसुद्धा बायकोच्या गुंतवणुकीला चालत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्युच्युअल फंड्स, शेअर्स, इतर गुंतवणुका, बँकांकडच्या ठेवी या सर्व गोष्टींकडे वारसदारांनी व्यवस्थित लक्ष देऊन आपल्या नावावरती या गुंतवणुका करून घेणे. मग वेळ प्रसंगी काही वेळेस जशी गुंतवणूक

0: साठवणुकीचं मूल्यमापन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे मग काही वेळा कोर्टातून सक्सेशन सर्टिफिकेट मिळवणे, इतरांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवणे, ॲफिडेव्हिट करणे, नोटरी करणे, अशा बऱ्याच कटकटींना सामोरं जावं लागतं. परंतु ते करणं आणि हे मार्गी लावणं हे काम या बंधारण्यात केलं पाहिजे, आणि तरच पितृबंधारणा योग्य रीतीने केला असं म्हणता येईल. आणि अगदी स्पष्टपणे सांगायचं म्हणजे पितृपंधरवडा हा कालावधी अजिबात वाईट नसतो. उलट अशा प्रकारची कामं पूर्ण करणं यासाठी लक्ष दिलं पाहिजे असं पुन्हा पुन्हा सांगा असं वाटतं. काही वर्षापूर्वी आम्ही वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात दिली होती, ईश्वर मृतात्म्यास शांती देव. वाक्यानंतर असतो पूर्णविराम, पण मागे उरतात अनेक प्रश्नचिन्ह, आणि या प्रश्नचिन्हांना उत्तरे शोधण्याचं काम करायचं असतं. आणि म्हणून जसा वर्षानुवर्ष फॅमिलीचा फॅमिली डॉक्टर असतो, तसा फॅमिलीचा गुंतवणूक सल्लागार असावा आणि त्याच्या मदतीने ही कामे पूर्ण करावीत असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं वाटतं.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळे या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं, आणि हे गीत ऐकूयात पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक लहानशी पण अतिशय भावस्पर्शी कथा, गेट टुगेदरचं महत्व अधोरेखित करणारी कथा 50-50. आमची 1976 दहावीची बॅच. वर्गात जितकी मुलं तितक्याच मुली, आणि म्हणून आमच्या बॅचला नाव पडलं 50-50 बॅच. शाळा सोडून 45 वर्ष झाली. 2021 राजने 50-50 नावाचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला. 60 सभासद, 30 मुलं आणि 30 मुली. दर 6 महिन्यांनी गेट टुगेदर सुरू झालं. 5 वर्षात 10 भेटी झाल्या. प्रत्येक वेळी कुणी ना कुणी काहीतरी कारणाने गैरहजर असायचा, आणि प्रत्येक भेटीनंतर दुर्दैवाने त्या गैरहजर सभासदांपैकीच एक सदस्य कमी झालेला असायचा, आणि तोही कायमचा. 11 भेटीपूर्वी राजने ग्रुपवर मेसेज टाकला, आपण आतापर्यंत 10 वेळा भेटलो, प्रत्येक वेळी गैरहजर सभासदांपैकी एक सदस्य कमी झाला. आता प्रश्न आहे, गेट टुगेदर सुरू ठेवायचे की नाही? आपण हा निर्णय आपल्या 11 भेटीत घेऊया. 11 भेटीला उरलेले सर्व 50 सदस्य हजर. राजने आश्चर्याने विचारलं, आज सगळेच आले, कुणीही गैरहजर नाही? एक मित्र हसत म्हणाला, राज, गैरहजर राहिलो आणि गचकलो असतो तर कोण रिस्क घेणार बाबा? राज म्हणाला, मित्रांनो, गेट टुगेदर हे एक ऑल व्हिटॅमिन टॉनिक आहे. ते एक संजीवनी आहे. घाबरून नाही तर उत्साहाने येत जा. मन मोकळं हसा, व्यक्त व्हा, तणाव विसरा आणि ताजेतवाने होऊन परत जा. पुढच्या गेट टुगेदरला गैरहजर राहू नका, कारण आपल्याला अजून खूपदा भेटायचं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी झाला. राज पुढे म्हणाला, विशेष म्हणजे 50-50 ग्रुप अजूनही 50-50 आहे. जेवढी मुलं तेवढ्याच मुली, आणि आकाराने लहान होऊन तो आता 50 झाला आहे. राज शेवटी मिश्किलपणे म्हणाला, आणि हो, आता आपण उरलो 50, म्हणजे आपण 50-50 नाही, 50-50-50 आहोत. हे असंच चालू ठेवायचं, भेटत राहायचं, हसत राहायचं, आयुष्य अगदी मनमुराद जगायचं. शाळेतील आपली मैत्री 50 वर्षांपूर्वीची ती अजूनही टिकून आहे जशीच्या तशी. मी चुकलो की काय? 50-50-50 नाही तर आपण तर 50 चौकार मारलाय. टाळ्यांचा कडकडाट करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. तब्येतीची काळजी घ्या, मधून मधून फोन करा, आणि आपण सर्व पुढच्या गेट टुगेदरला नक्की भेटू असे आश्वासन देत. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दिलीप कसगावकर यांच्या कथा, सुंदर कथा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 12:45. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जिद्द या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. राम उगावकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं धरतीचे लेकरे या चित्रपटामधलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

शब्द सुरांचे झाले गाणे नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौप्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई, आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण. विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा. संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपे, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता ठाकूर, कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमातलं हे गीत आहे धरम करम या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चरस या चित्रपटामधलं.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल आणि सुदेश भोसले यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे जलजला या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार नसरत फतेह अली खान.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया बेमिसाल या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपण मागच्या भागामध्ये चर्चा करत होतो चारुता कडूरकर यांच्याशी. त्यांच्या माहेरवट या संस्थेबद्दल आपण ऐकलं, पुन्हा त्यांच्याशीच आपण गप्पा मारणार आहोत. चारुताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: धन्यवाद.
0: चारुताजी, आपण गप्पा मारत होतो माहेरवट संस्था, आणि तुम्ही म्हटलात की वयोवर्धन होणाऱ्या प्रत्येकाशी आपण कसं वागायला हवं, किमान त्याच्याकडे स्माइल देऊन बघायला तरी हवं, रस्त्यात भेटणार आहे सुद्धा, एवढा असा विचार हा लहानपणापासून होता की तो तयार झाला?
1: याला दोन्ही गोष्टीला मी सर दुजोरा देईन. माझं घराचं लोकेशन तुम्ही म्हणालात, तर पुण्याकडून येणारी सगळी वर्दळ आणि अगदी पंचवटीला जाणारी मंडळी ते पंचवटी मुंबईकडून परत येणारी, तर माझ्या घराच्या अगदी शेजारी वाहणारा जो मुख्य रस्ता होता त्यावरती वारकरी, त्याच्यानंतर भिक्षेकरी असू द्या किंवा एखादा जर खरंच त्याच्या गाडीवरून घसरला तर आई वडिलांची शिस्त होती. पहिल्यांदा न विचार करता हातात जे पाण्याचं भांडं असेल ते पाण्याचं भांडं घेऊन जरूर त्याच्या मुखात पाणी घाला, हे संस्कार आई वडिलांमुळे होते. घरात निश्चितच माझ्या दोन्हीकडची घरं म्हणजे माझा आजोळ आणि माझे आजोबा सिक्युरिटी प्रेसला असल्यामुळे त्यांच्याकडे सल्ला मसलत करायला ज्योतिष आणि यासाठी अनेक मंडळी येत असत. तर हा घरातला संस्कार नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंतन, भलं करणं खूप मोठा शब्द होईल ते भगवंताने करावं, पण आलेल्याची विचारपूस करणं म्हणजे काळजीने माझ्या पिकाचं काय होईल हे विचारणारे, पंचांग पाहून त्याच्यावर तोडगा सांगणारे, त्यानंतर अरे तुझी बदली होईल म्हणून आर्मी ऑफिसरला गुंजारणारे आजोबा, आणि तरीही ते आम्हाला सांगायचे की दादा रे जर दारात गाय आली किंवा एखादा जर भिक्षेकरी आला तर त्याला द्या आपल्यातलं, काही आपल्याला कमी पडणार नाही. तर ही वृत्ती निर्माण होण्याला घरातली मंडळी तर काळजी घेतच असत. वडील सामाजिक कामामध्ये वेगळ्या प्रकारे होते. सेवा दलाचं काम करत असताना 18 पगड सगळी मंडळी आमच्या घरात असत. ते बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्या साईटवरती काम झाल्यानंतर जर एखादा काम करणारा त्यांचा सहकारी जर उपाशी पोटी असेल तर आम्हाला संध्याकाळच्या स्वयंपाकात भर घालावी लागत असत. या ह्याच्यामध्ये आईनी माझ्या लहानपणापासून एक ब्रीद घेतलं होतं की जर सेवा वस्तीतला मुलगा असेल आणि त्याला शैक्षणिक अडचण असेल तर निश्चितपणे ती 35% मुलाला 60% निश्चित घेऊन जाण्याची तिच्याकडे क्षमता होती आणि ती आहे. आईच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक मुलं अशी होती की ती आजही रिक्षा चालक असतील किंवा शेतकरी कुटुंबातले आहेत, पण त्यांना एक माहिती की आपल्याला चांगलं हस्ताक्षर, त्यानंतर चांगलं वाचन आणि आपल्या बोलण्यावरती ज्या काही मर्यादा असतात, म्हणजे आजच्या काळातलं इंग्लिश आपण लिहित नाही सर, आपल्याला मराठी अजून सुवाच्य लिहिता येतं, तर हे संस्कार आई वडिलांचे निश्चित आहेत. आणि कुटुंबातली माझी सासरची मंडळी म्हणाल तर माझे सासरे अनुवादक होते आणि चांगल्या पद्धतीच्या संस्कारांमध्ये माझ्या आजे सासूबाई बालविधवा जरी असल्या तरी त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या सासऱ्यांना नाते सासूबाईंना घडवलं, तर त्यांच्या नंतर म्हणजे सासऱ्यांच्या जेव्हा ते नोकरीला लागले त्यानंतर त्यांच्या गावाकडच्या आणि परिसरातल्या 300 कुटुंबांना त्यांनी निश्चितपणे मदत करून चांगल्या माध्यमाने, त्या काळात बचत गट नव्हते पण भिशीच्या माध्यमाने कुठलाही व्याजाचा एकही रुपयानं घेता त्या मंडळींना एक आपण आज जी डिजिटल लिटरसी म्हणतो ती फायनान्शियल लिटरसी त्यावेळेस शिकवली आणि अनेक घरं उभी केली. त्यानंतरचा टप्पा माझ्या सासूबाईंचा होता. आजे सासूबाईंच्या आजारपणात ग्लोबलायझेशनचे वारे वाहू लागले, त्यामध्ये हेल्थ कॉस्ट वाढते आहे आणि बदलणाऱ्या काळामध्ये औद्योगिक गोष्टींसाठी मायग्रेशन करणारा म्हणजे अगदी पुण्याला येणारा जो सगळा वर्ग आहे याच्यामध्ये तो आई वडिलांना घेऊन राहू शकतो, पण त्यावेळेस त्याला दोन त्याच्या ज्या शिफ्ट आहेत त्या पद्धतीने काम करायचं असेल घरातल्या पती पत्नींना, तर मग याच्यासाठी बघणारा घरातला कोणीतरी आहे का, तर नाही तर मग पर्यायाने वृद्धाश्रमांची निर्मिती झालेली आहे, तर त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता अशी जेव्हा परिस्थिती आली तेव्हा माझ्या सासूबाईंनी जरूर सांगितलं की पुढच्या सगळ्या शैक्षणिक प्रवासामध्ये 4 लोकांना तू निश्चितपणे उभं करू शकशील, त्यानंतर त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमाने काही देऊ शकशील अशा पद्धतीचे अभ्यासक्रम तू जरूर शिक आणि तू स्वतःसाठी शिकू नकोस, तर सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या महिलांचं शिक्षण संपलं आहे थांबलं आहे तर त्या ठिकाणी तुला ही संधी मिळू दे. आणि या संधीचा मला निश्चित उपयोग झाला, कारण कोविडच्या काळानंतर अचानक ज्या आपण असिस्टंट नर्सिंग सेवा ज्या लागत होत्या त्यासाठी खूप मनुष्यबळ कमी होतं, तर आम्ही तो मराठीमधला डेव्हलप केलेला कोर्स वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत पुण्या आणि पुण्याच्या बाहेर राबवला. आणि मला आनंदाने सांगावंसं वाटतं की 2009 ते 2025 पर्यंत ज्या पद्धतीने मी टाईप 2 सिटी मधून आलेल्या मंडळींना फार शुल्क न घेता आम्ही जे इंटर्नशिप्स आणि हे उपक्रम केलेले आहेत त्याबद्दलचा महाराष्ट्र सरकारचा मला स्टेट अवॉर्ड मिळाला. याला आजच्या आपल्या टेक्निकल लँग्वेज मध्ये इंटरजेनरेशनल बॉन्डिंग फॉर सिनियर सिटीजन्स, म्हणजे दोन वेगवेगळ्या पिढ्या एकत्र आणून आम्ही हे काम करतो. साधारण गेली 8 वर्ष आम्ही मागे कोविडच्या काळात सुद्धा महिलांना त्यांच्या घरातल्यांची फार आठवण येऊ नये म्हणून आम्ही साधारण 85 ते 90 मध्ये असणाऱ्या आज्यांकडून राख्या बनवून घेतल्या आणि भारतीय सीमेवर असणाऱ्या सैनिकांना त्या पाठवल्या. तर गेली 4 ते 5 वर्ष आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमाने किंवा पत्रांच्या माध्यमाने त्यांची उत्तरं पण येतात. खरंच कधी कधी असं वाटतं की आपले आपले म्हणून आपण रक्ताची नाती जपतो, पण आपली एक परंपरा, त्यानंतर असणारं देशप्रेम आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते फक्त आपल्या नातेवाईकांपुरतंच मर्यादित ठेवायचं, का राष्ट्र प्रथम म्हणताना राष्ट्र हित सांभाळणाऱ्या सैनिकांपर्यंत सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे. आणि त्याच्याबद्दलचं आम्हाला खूप चांगलं प्रबोधन बऱ्याचशा मंडळींकडून झालं, त्यामुळे हे काम आम्ही या पद्धतीने सातत्याने पुढे नेत आहोत.
0: पूर्ण मेट्रोपॉलिटियन झालेलं आहे. आणि आत्ता जी आपण चर्चा केली कोविड नंतरचा भाग, माहेरवट सांभाळत असताना हा जो काही गॅप आहे म्हणजे मेट्रोपॉलिटियन शहर आणि कोविड नंतरचा भाग, याच्यात काय फरक जाणवला हो तुम्हाला?
1: सर, आजी आजोबा ही आपला वारसा जपतात. म्हणजे आज आजी सलवार कमीज जरी घालत असेल ना तरी भारतीय महिलांमध्ये असणारी मातृत्वाची भावना ही इतकी प्रबळ आहे की खर्चटलं तरी चौकशी करणारी आजी अजून आहे, याच्यात मला खरंच कौतुक वाटतं. आज जर तुम्ही बघाल तर पुणे शहर वाढत असताना येणारे जे स्टुडंट मंडळी आहे ते अगदी विदर्भापासून नाही नॉर्थ ईस्ट पासून सुद्धा येतात. तर आज जी असणारी 60 आसपासची मंडळी आहेत त्यांनी जर आपापल्या थोडस दुखणी खुपणी असतात, पण जर आजच्या स्टुडंटला त्यांनी जवळ केलं, पुन्हा मला ज्येष्ठ विचारतील की वर्षानुवर्ष आम्ही हे केलंय, म्हणजे पब्लिक सर्वंट असणारी व्यक्ती म्हणू शकेल की अरे आम्ही त्यांच्याशिवाय तर मोठे झालोच नाही ना. तर आज हे गोष्ट लक्षात येते की कौटुंबिक दुरावा हा भाग वैयक्तिक राहिलेला नाहीये, तर आपण आता तो सामाजिक दृष्ट्या सुद्धा एखाद्या रस्त्यावर पडला तर नाही गोणी कोणीतरी घेईल काळजी, कोणीतरी म्हणजे कोण, तर आपणच आहोत. त्यानंतर छोटीशी गोष्ट असते की अगदी बायलेन असणारा एखादा एक पत्ता आहे पण तो त्या पद्धतीने न सांगणे हा सुद्धा मला कधी कधी सामाजिक गुन्हा वाटतो. कारण की एखादा महत्वाचा, अगदी तो डिलिव्हरी बॉय असू द्या, त्याला वेळेत पोचायचं असतं. कदाचित त्याच्याकडे एखादं इमर्जन्सी मेडिसिन असेल, एखादं इंजेक्शन असेल, किंवा त्या व्यक्तीला खरोखर भूक लागलेली असेल आणि त्याला ते वेळेत द्यायचे, तरीही ती सामाजिक भावना इतकी विकृत झाली आहे की चुकीचा पत्ता देण्यात लोकांना आनंद वाटतो. म्हणजे ही जी रचना बिघडत चालली आहे त्यामध्ये वरिष्ठांवर जबाबदारी आहे की थोडेसे हात पुढे केले आणि नव्या येणाऱ्या पिढीला त्यांना आजी आजोबांच्या सहवासाचं दुःख आहे ते बोलूनही दाखवतात, किंवा इंटरजनरेशनल बॉन्डिंगच्या दृष्टीने जेव्हा ते इंटर्नशिप्सला येतात तेव्हा त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या पद्धतीने बघतो. त्यांना अकॅडमिक्स पार्ट असतो तो तर आम्ही निश्चितपणे शिकवतोच, किंवा त्यांना ती संधी पण देतो थेरपी करण्याची, पण त्यांच्यामध्ये एक नातं व्यवस्थित निर्माण होईल याची काळजी घेतो. मला आठवतं 2008 माझ्याकडे एअरहोस्टेस ट्रेनिंगसाठी आलेला मुलगा, अतिशय छोट्याशा घरातला, शेतकरी कुटुंबातला, पण नंतर न चुकता त्याला परवडेल अशा पद्धतीने मिठाई आणि आकाशकंदील घेऊन हा मुलगा सातत्याने 8 वर्ष येत होता. सर, याला मला सक्सेस म्हणावंसं वाटेल, याचं कारण त्याला त्याची ती जाणीव निर्माण झाली. आणि आज आपण मोठमोठ्या थेरपीस म्हणतो किंवा मोटिवेशनल स्पीच बघतो, तर मला सांगा की रस्त्यावरती दुखापतच झाली पाहिजे असं नाही, पण कधी कधी पत्ता शोधणारे किंवा ओटीपी विसरलेले आजोबा असतात आणि त्यांना आपण तो शोधून देतो, किंवा आजोबा मी काही मदत करू का म्हणून एखादा तुम्ही ऍप शोधून दिलात, तर त्या व्यक्तीचं समाधान त्यांना कदाचित त्यांच्या भावनेत पटकन ते थँक्यू म्हणू शकणार नाही, पण तुम्ही जर त्यांची नजर बघितली तर त्यांना निश्चित अजून ती होप आहे की अजूनही आपली चांगली माणसं आपल्याला भेटतील आणि नवीन पिढीमध्ये निश्चित ही ताकद आहे की त्यांची टेक्नॉलॉजी बदलली असेल, ते कदाचित आपल्यापेक्षा चांगलं AI वापरू शकत असतील, पण मी असेही इनोव्हेटर्स बघितले की ज्यांनी रामनाम सुद्धा ऍपमध्ये डेव्हलप केलं, आणि जसं तुम्ही स्क्रॉल करता आणि कॅन्डी क्रश खेळतात त्यांनी असेही डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स मध्ये असणाऱ्या आजोबांना मदत करायची म्हणून त्यांनी पझल्स तयार केलेली आहेत. सो टेक्नॉलॉजी आणि वरिष्ठ यांचं सुद्धा चांगलं नातं निर्माण होतं आहे. फक्त तुमचा स्क्रीन टाईम, जसं आम्ही लहान मुलांना म्हणतो की अरे मोबाईलवर खूप थांबू नका, तसं वरिष्ठांच्या बाबतीत असं आहे की जुन्या आठवणींमध्ये इतकेही रमू नका की ज्याचा त्रास तुम्हाला स्क्रीन टाईममुळे डोळ्यावरती किंवा एकंदरच तुमच्या वेलबिईंगवर होईल.
0: मग या सगळ्यासाठी कुटुंब संस्था कुठेतरी बिघडते असं वाटतं का?
1: सर, बिघाड हा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो आणि बिघाडायला जबाबदार आपणच आहोत. नाशिक सारख्या ठिकाणी जर सगळं आता व्यवस्थित चाललंय तर आपल्याला नवीन रस्ते कशासाठी हवेत? म्हणजे आज पासून जर वर्षभरापूर्वी मी जेव्हा आले तेव्हा चांगले होते रस्ते, पण मग आज जी आपण डेव्हलपमेंटची कॉस्ट मोजतोय, अनेक झाडं कापली जात आहेत, त्यानंतर पोल्युशनचा टक्का वाढलेला आहे, गोदावरी पण दूषित झालेली आहे, या सगळ्याच्या मध्ये त्या स्टेटसला ठेवायचं की मी आज सिंहस्थात जाऊन आलो तर याच्यासाठी मी काही कॉन्ट्रीब्युट करू शकतोय का? टॅक्स हा भाग वेगळा झाला, पण माझ्या परिसरामध्ये असणारं प्लास्टिक असेल किंवा आपल्याकडे जेव्हा कचऱ्यातलं काम करतात ते जे येतात तर ते ऍटलीस्ट सेग्रिगेट करून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जसे आपण जबाबदारी टाळतो तर त्याचा कळत नकळत कुठेतरी हा परिणाम जाणवतो. सर, पाटावर बसून जेवणं सगळ्यांना आता सध्या शक्य नाही झालंय, तो लाईफस्टाईल अडॅप्शनचा भाग झाला, पण मग टेबल खुर्ची आली तर आपल्याला घरही मोठं व्हावं लागलं आणि ज्या एका 1 BHK मध्ये आपण राहत होतो त्या ठिकाणी आपल्याला आता असं वाटतं की 2 BHK असेल तर मग मी जरा आईसपैस राहू शकेल. एका टीव्हीने घर घरामध्ये भागत होतं तर रिमोट कोणाच्या हातात, म्हणजे वरिष्ठांच्या हातात का लहान मुलांच्या कार्टून नेटवर्कसाठी, हे जेव्हा कुठेतरी संधान निसटायला लागलं तेव्हा असं वाटतं की काय माझीच्या हातात पोथी असावी असा आग्रह नाही, तिने अध्यात्मच बघावं असं नाही, पण मग त्या बाल्याला त्या कार्टून मध्ये न अडकता तिने रामाची, बुद्धाची असेल, एखाद्या चांगल्या संताची गोष्ट असेल असं सांगायला त्या आजीलाही वेळ नाही आणि घरातल्या नातवालाही नाही, ही फार सक्षम परिस्थिती असं वाटत नाही सर. आणि आम्ही डोनेशनचे चेक फाडतो, आम्हाला अशीशी पेन्शन मिळते, मग आम्ही एखाद्या चांगल्या हिल स्टेशनला जाऊन आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे वाढदिवस साजरे करतो. वाढदिवसाचा जर खरंच अर्थ बघितला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुमोदनाने ते बघायचं ठरवलं तर ते एक वर्ष कमी का ते वरिष्ठ विचारांसाठी एक वर्षाची मिळालेली संधी, हे जसे एक आपल्याला द्वंद्व समोर येतं तसं आपल्याला आजपर्यंत जे मिळालेले श्वास आहेत ते चांगल्या परिसरामध्ये निसर्गामुळे मिळालेले आहेत, त्या निसर्गाचा आपण निश्चित काही देणं लागतो का असा जर विचार करून वरिष्ठांबरोबर लहान आजी आजोबांच्या माध्यमाने मुलांनी आणि युवा तरुणांनी सुद्धा याचा विचार केला तर आपण आपल्यावरच खूप मोठे उपकार करणार आहोत. ही फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे, कारण आज झाडांनी जर असा विचार केला, मी एका कार्यक्रमात परवा गेले आणि त्यांच्या संस्थेचं नाव 14 Trees फाउंडेशन असं होतं, तर आम्ही सगळ्यांनी कुतूहलापोटी विचारलं तर असं का, तर त्यांनी सांगितलं एका झाडाचं जर वय बघता ते आपल्याला 80 वर्ष व्यवस्थित ठेवू शकेल इतपत ते कार्य करतं. मग हेच जर आपण विचार केला तर आपण, मला नाही वाटत की 80 पेक्षा जास्त लोकांशी एवढे संपर्क ठेवू शकतो. किती जणांना आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना दररोज संपर्क नाही, पण महिन्यातून एकदा वर्षातून दोनदा भेटता येतं, नाही सर हे विरळ होत चाललंय. त्याला आपण म्हणू की सोशल फॅब्रिक इज डिसइंटिग्रेशन आणि याला आपली नीड आहे का डिमांड आहे हे जर आत्मपरीक्षणात केलं तर आपल्याला निश्चित जाणेल की आपल्याला शिस्पेन्सिलीवरती भागत होतं किंवा खडू आणि पाटी पेन्सिल बरी होती, कारण की आपल्याला चुकलं तर पुन्हा ते पुसून पाटीचा पुनर्वापर करता येतो. आज आपण हवे तसे पानं फाडतो आहोत. आणि आता तर काय की मी स्क्रीनवर काम करत नसताना सुद्धा त्याचं मी इल्युमिनेशन पण कमी करत नाहीये. म्हणजे आज आम्ही पेपरलेसचा विचार करतोय, पण जे काही माध्यम वापरतोय त्याच्यामध्ये इलेक्ट्रिफिकेशनची पोझिशन्स आणि त्याच्यावर असणारा रेडिएशनचा परिणाम क्लायमेट चेंजच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरतोय. पण डेव्हलपमेंटची ही कॉस्ट आहे हे लोकांना आता जिओ पॉलिटिक्समुळे कळत आहे. पण या सगळ्या गोष्टीचा विचार खूप लहानपणापासून जर केला की अशा माझ्या आईची अजूनही सवय आहे की जेव्हा पेन्सिल लहानग्यांच्या बोटात ती मावत नाही तेव्हा जुन्या पेनचं टोपण त्याच्यामध्ये ती व्यवस्थित सरकवून मुलांना ती शेवटपर्यंत वापरता यावी याची काळजी आजही ती 78व्या वयाला घेते. मुलांचे चांगल्या सुस्थितीतल्या घरातल्या जी मुलं आहेत त्यांचे क्रेयॉन्स राहिलेल्या वह्यांचे चांगले पानं असे सगळे कलेक्ट करून मेसेजसाठी ते पुनर्वापर करणे, पेन्सिलिनचा वापर करणे, जे काही चांगल्या अवस्थेतले कपडे असतील त्याचे रियूजसाठी काही बचत गटांना देणे, ही शिस्त आम्ही तिच्यामुळे लागलं. आजीमुळे आम्हाला शिस्त अशी लागली की आम्ही पाणी वाया घालवत नाही. याचं उदाहरण असे की मालेगाव सारख्या ठिकाणी माझं आजोळ आहे, तर माझी आजी पाण्याचा पुनर्वापर म्हणजे कपडे धुतलेलं पाणी फरशी पुसायला आणि नंतर फरशी पुसलेलं पाणी झाडांना, हे आमच्या सवयीचा भाग आहे. आणि मी अभिमानाने सांगते की जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तर अक्षरशः 650 ते 700 रुपयात मी 2006 साली किचनचं पाणी हे आमच्या परिसरातल्या झाडांसाठी 300 लिटर मी ते रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमाने रिझवते. माझ्या इथे 16 ज्या ट्यूबलाइट्स आहेत त्याच्यातल्या 10 ट्यूबलाइट्स आम्ही रात्रभर आजी आजोबांच्या येण्या जाण्यासाठी किंवा त्यांना रात्री काही पडझड होऊ नये म्हणून चालू ठेवतो, त्यासाठी आम्ही सोलर पॅनल्स यूज केलेले आहेत. सो इनोव्हेशन हे उत्तर असू शकतं, त्याला फक्त त्या पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता आहे.
0: क्या बात आहे, खूपच छान. अशाच गप्पा सुरू राहाव्यात असं वाटतंय, पण आपण त्या पुन्हा पुढच्या भागामध्ये गप्पा सुरू ठेवूयात. तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, या होत्या माहेरवटच्या चारुता कडूरकर आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे दो चोर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: सुरांचे झाले गाणे. नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं. ऐकूया दिवार या चित्रपटामधलं हे गीत. या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना
4: दिल में मेरे आज क्या है
5: क्या है

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशा प्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. मित्रांनो, या मालिकेतील आजचे पुष्प क्रमांक 5. भारतीय कुटुंब व्यवस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे धर्माधिष्ठान होय. येथे धर्म म्हणजे कोणताही पंथ नसून जीवन संतुलित ठेवणारी नियमावली आहे.

0: घरातील रोजची देवपूजा, ज्येष्ठांना नमस्कार, अतिथी सत्कार आणि एकत्र जेवणे या गोष्टी केवळ प्रथा नसून कौटुंबिक ऐक्य टिकवण्याचे मार्ग आहेत. मातृदेवोभव, पितृदेवोभव, अतिथी देवोभव ही वचने नात्यामधील पवित्रता आणि कर्तव्याची जाणीव करून देतात. पूर्वीच्या कुटुंब पद्धतीत अनेक पिढ्या एकत्र राहत असत. मुलांना आजोबा आजींचे प्रेम अनुभव आणि भावनिक सुरक्षितता सहज मिळायची. या व्यवस्थेत स्त्रीला गृहलक्ष्मी आणि संस्कार माता म्हणून सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. शास्त्रात म्हटले आहे, यत्र नार्यस्त पूज्यन्ते रमते तत्र देवता. अर्थात ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथेच सुख समृद्धी आणि देवत्वाचा वास असतो. संस्कारित कुटुंबातूनच चारित्र्यवान नागरिक घडतात आणि त्यांच्यातूनच सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण होते. जर कुटुंब व्यवस्था कमकुवत झाली तर समाजात स्वार्थ, गुन्हेगारी, मानसिक अस्थिरता वाढते. म्हणूनच भारतीय संस्कृतीने कुटुंबाला सामाजिक आणि राष्ट्रीय स्थैर्याचे केंद्र मानले आहे. भारताचा आत्मा हा कोणत्याही शहरात, म्हणजे दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, मोठ्या शहरामध्ये नाही, तर तो आपल्या घरातील देवघरात आहे आणि कुटुंब व्यवस्थेत जिवंत आहे. परकीय आक्रमक आपली मंदिरे तोडू शकले पण आपली कुटुंब व्यवस्था ते उद्ध्वस्त करू शकले नाहीत. आपली संस्कृती त्यामुळे टिकून राहिली. परंतु आज आपण स्वतःच पाश्चात्य अंधानुकरणापायी आपली ही शक्ती नष्ट करत आहोत ही चिंतेची बाब आहे. एखाद्या मोठ्या बलाढ्य किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महाद्वार जितके मजबूत असते तितका तो किल्ला शत्रूपासून सुरक्षित राहतो. जर हे महाद्वारच सोडले किंवा कमकुवत झाले तर शत्रू सहज आत घुसून किल्ला उद्ध्वस्त करेल. तसेच कुटुंब हे आपल्या संस्कृतीचे महाद्वार आहे. जर कुटुंबातील संस्कार कमकुवत झाले तर बाहेरील विकृती, व्यसने आणि पाश्चात्य स्वैराचार आपल्या घरात सहज प्रवेश करेल आणि आपल्या पिढ्या, पुढील पिढ्या बर्बाद करतील. हे महाद्वार मजबूत ठेवा. कुटुंबाचे स्थान टिकवण्यासाठी आपण काही उपाय आता पाहूया. घराला कृपया हॉटेल बनवू नका. आजकाल घरे फक्त रात्री झोपण्यासाठी आणि सकाळी तयार होऊन बाहेर पडण्यासाठी वापरले जातात. घर हे हॉटेल नाही. आठवड्यातून किमान एक दिवस तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून सुख दुःखाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. एकमेकांच्या मनातील ओळखणे हेच कुटुंबाचे मुख्य कार्य आहे. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आपले कुटुंब, आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा, सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता व पुनः प्रक्षेपणात रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
3: आपस की बात या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार अंदू

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
3: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
2: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
3: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
2: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: सप्त सुरांचे झाले गाणे नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौप्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई, आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.
1: कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांच्या आवाजात समीर यांचे गीत आता ऐकूयात. संगीतकार संजीव दर्शन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दिवाने या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. कामयाब या चित्रपटामधलं. संगीतकार बप्पी लहेरी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. फ्लोआच्या माध्यमातून आपण जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या विविध वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारत असतो. शैलेश लेले सरांनी सुरू केलेलं हे ऍप, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा अतिशय माफक दरामध्ये ऑनलाईन पद्धतीने आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येते. आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला खास संगमनेर अहिल्यानगर या ठिकाणाहून एक विद्यार्थी आणि त्याच्या शिक्षिका जोडल्या गेलेल्या आहेत. शाळेचं नाव आहे निजणरेश्वर विद्यालय कोकणगाव संगमनेर. आणि सार्थक पवार हा विद्यार्थी आत्ता माझ्यासोबत आहे, त्यासोबतच त्याच्या शिक्षिका आहेत सीमा खताळ मॅडम. ह्या दोघांचंही मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यात आधी सार्थक, तुझ्याशी गप्पा मारायला मला आवडतील, तर तुझं खूप मनापासून स्वागत आहे. बरं, कसं वाटतंय आज गप्पा मारताना?
1: खूप छान वाटतंय.
0: तू कितवीत आहेस?
1: सहावीत.
0: आणि तू कुठली भाषा निवडली
1: आहे? फ्रेंच.
0: फ्रेंच भाषा. किती लेवल पूर्ण झाल्या तुझ्या?
1: माझी पहिली लेवल पूर्ण झाली.
0: आणि किती मार्क्स मिळाले होते?
1: मला 44.
0: आणि तुला कसं समजलं ही जर्मन आणि फ्रेंच भाषा आपल्याला शिकता येतील आणि आपण ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतो याबद्दल?
1: मला मॅडम ने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला होता आणि मॅडम सुद्धा साहेब सांगितले, तेव्हापासून कळालं.
0: तेव्हा कळालं. आणि मग घरी काय सांगितलं तू मला भाषा शिकायची असं? मग घरचे हो म्हणाले की नाही म्हणाले?
1: घरचे हो म्हणाले.
0: बर, मग तू कसा अभ्यास केला? तुझे जे काही डिफिकल्टीज होत्या त्या कशा सॉल्व्ह केल्यास?
1: मी पण अभ्यास केला आणि जे मला थोडे समजत नव्हते मॅडमला विचारलं.
0: मग परीक्षेच्या दिवशी काही भीती वाटली?
1: हो, थोडे आधी थोडे भीती वाटत होती, पण नंतर पेपर काढल्यापासून मग थोडं थोडं सॉल्व्ह करायला लागलो.
0: आणि मग रिझल्ट लागल्यावरती इतके मार्क मिळाले, एवढं तुला वाटलं होतं आपल्याला इतके मिळतील?
1: नाही, एवढं नव्हतं वाटायला, पण पडलेच मला.
0: बर. आणि तुझ्या इतर मित्रमैत्रिणींनी सुद्धा ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलं होतं का?
1: हो.
0: बर, मग त्यांना कसे मार्क्स आहेत? आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र अभ्यास केला होता ग्रुपनी?
1: हो, आम्ही ग्रुपनीच अभ्यास केला होता.
0: आणि जर्मन भाषा किंवा फ्रेंच भाषा शिकणं का बरं गरजेचं असं तुला वाटतं?
1: जर्मन भाषा फ्रेंच भाषा शिकणे म्हणजे शिकल्यावर आपल्याला बाहेर जर फ्रान्स व जर्मनला जायचे असेल तर जेवढं भाषा शिकण्याची शिकेल असले तर आपल्याला कुठे बी नोकरी भेटू शकते.
0: तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय?
1: फ्रान्सला इंजिनियर व्हायचंय.
0: इंजिनियर व्हायचंय आणि फ्रान्सला जायचंय. छान. आणि इतर विषयांपैकी तुला कुठला विषय आवडतो?
1: मला मराठी विषय.
0: मराठी आवडतो. आणि पुढचा लेवल कम्प्लीट करायचा आहे काय तुझं ठरलंय?
1: हो, मी पुढचा लेवल कम्प्लीट करणार आहे.
0: आणि इतर मित्र मैत्रिणींना काही सल्ला द्यावा असं वाटतो का की वेगळं वेगळं काहीतरी शिकत राहा, नवीन नवीन काय सांगशील त्याबद्दल?
1: हो, बाहेरील भाषा शिकले तर आपल्याला मोठं झालं कुठे बी जायचे असेल तर त्या भाषेचा उपयोग करते.
0: वा, छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू.
0: सीमा मॅडम, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये.
2: थँक्यू मॅडम.
0: थोडं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपण किती वर्षापासून शिक्षण सेवा देताय?
2: मी 12 वर्षापासून शिक्षण सेवा देते.
0: आणि कुठले विषय शिकवता?
2: मी गणित आणि विज्ञान असे दोन विषय शिकवते.
0: आतापर्यंत किती ठिकाणी बदली झाली होती?
2: आधी माझी चंदनेश्वर विद्यालयात बदली होती, आता 2 वर्षापासून मी इथे, म्हणजे माझी ही दुसरी शाळा आहे.
0: बर बर. इथे विद्यार्थी संख्या कशी आहे, पट कसा आहे?
2: विद्यार्थी संख्या खूप चांगली आमची, प्रत्येक वर्गात 50 ते 60 विद्यार्थी आहे. टोटल आमचे 5वी ते 10वी पर्यंत 300 विद्यार्थी.
0: आणि कसा आहे पालकांचा रिस्पॉन्स? असं काही नवीन कोर्सेस असतील किंवा काही आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील तर पालकांचा सपोर्ट असतो त्या गोष्टीसाठी?
2: इथे असणारे जे पालक आहे त्यांचा नवीन नवीन ऍक्टिव्हिटी मध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो. नवे तर पालकांच्या सहमतीने आम्ही बरेचसे नवीन उपक्रम हे सुरू करत असतो.
0: बर. आणि शाळेमध्ये फ्लोआबद्दल कशी माहिती मिळाली? कारण संगमनेरमध्ये सुद्धा अजून आतमध्ये गाव आहे कोकण गाव, मग अगदी त्या रुरल एरियापर्यंत फ्लोआची टीम येऊन पोहोचली आणि ते कसं झालं पुढचं सगळं?
2: सुरुवातीला आमच्याकडे फ्लोआ टीमचे सोनवणे सर आले होते. आमची संस्था आहे जनता शिक्षक प्रसारक मंडळ, या संस्थेच्या अंतर्गत चारही विद्यालयांमध्ये ह्या फ्लोआची टीम आली आणि त्यानुसार त्या टीमने मार्गदर्शन केल्यानंतर मग आमच्याकडेही ही जर्मन आणि फ्रान्स या दोन्ही भाषा सुरू झाल्या.
0: बर, मग एकूण किती विद्यार्थी यामध्ये एनरोल झाले होते आपल्या शाळेतले?
2: आता ही जी लेव आता जो पेपर झालाय जुलैमध्ये, त्यामध्ये टोटल 37 विद्यार्थी आमचे सहभागी झाले होते आणि रिझल्ट पण खूप छान लागलेला आहे मुलांचा. काही विद्यार्थी मेरिट मध्ये, काही डिस्ट्रिक्ट लेवलला, असे खूप छान रिझल्ट या मुलांचा मिळालेला आहे.
0: वा, बरं. विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकतायत आणि रिझल्टही छान आहे हे ऐकून खरंच छान वाटलं. पण कधी शिक्षकांनी सुद्धा या कोर्सला ऍडमिशन घ्यावं असा काही विचार केला का? आणि तुमच्यापैकी काही सहकारी शिक्षक यामध्ये सहभागी झाले का?
2: हो, आमच्यापैकी काही सहकारी शिक्षक एक एक लेवल झालेली आहे, दोघींची एक एक लेवल झालेली आमच्या शिक्षिकांपैकी आणि यापुढेही आम्ही ती कम्प्लीट करणार आहे.
0: वा, छान वाटलं आज हे सगळं ऐकत असताना. थोडं अजून फ्लोआ बद्दल जाणून घ्यायला आवडेल की नेमकं काय वाटतं की अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म इतक्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी सुरू करून दिला, तर फ्लोआच्या टीमच्या कामाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे?
2: फ्लोआ टीमचे मी खरं तर खूप खूप मनापासून धन्यवाद देईल, कारण

0: इतक्या खेडेगावात आमची शाळा असून सुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थी ज्यांचं घरची परिस्थिती आहे सर्वसाधारण घरातले मुलं अतिशय जेमतेम फी मध्ये ही फ्लोअर टीम आमच्या विद्यार्थ्यांना जर्मन आणि फ्रेंच भाषेचं मार्गदर्शन हे मिळवून देते, या सर्व भाषांचे ज्ञान उपलब्ध करून देते, त्यामुळे फ्लोअर टीमचे खूप मनापासून मी धन्यवाद देईल. विशेष म्हणजे या टीमच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर कुठेही न जाता फ्लोअर टीमच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या भाषा शिकण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी फ्लोअर टीमचे खूप खूप धन्यवाद मानेल. पुन्हा या भाषे संदर्भात काही शंका असेल तर लगेच त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं, त्या शंका सोडवल्या जातात, त्याही बद्दल फ्लोअर टीमचे खूप खूप धन्यवाद मानते मी.
1: वा, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न की कुठलीही परकीय भाषा शिकणं आणि कुठल्याही वयोगटात शिकणं हे किती फायद्याचं आहे याबद्दल काय सांगाल?
0: कुठलीही परकीय भाषा शिकणे खरंच ही काळाची गरज ठरलेली आहे, कारण आपण आजूबाजूला पाहिलं तर खूप सारा परीक्षांना आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं, त्यासाठी परकीय भाषा ही महत्वाचीच आहे. आणि भविष्यामध्ये आमच्यासारखे जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे त्यांच्या माध्यमातून ह्या परकीय भाषा जर त्यांनी शालेय जीवनातच शिकले तर त्यांचा नक्कीच फायदा, त्यांना नोकरी लागताना नोकरी करताना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्या ज्या काही परकीय भाषा आहे त्यांचा जास्तीत जास्त सर्वांनी सराव करून घेणं, त्यांचं ज्ञान उपलब्ध करणं हे सर्व गरजेचं आहे.
1: थँक्यू. आज तुम्हा दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आपण दोघांनी इतका वेळ दिला आणि इतक्या छान मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्या त्याबद्दल तुमचे दोघांचेही मनपूर्वक आभार. सार्थक, तुलासुद्धा भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सीमा मॅडम, आपल्या हातून असेच विद्यार्थी घडत राहू अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद.
1: तर असे कहो, आज आपण गप्पा मारल्या फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये निजणारेश्वर विद्यालय कोकणगाव संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा विद्यार्थी सार्थक पवार आणि त्याच्या शिक्षिका सीमा खताळ मॅडम यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: सोनी गायलं गीत आता ऐकूयात. दिल चाहता है या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं हे गीत. संगीत दिलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

0: दिल चाहता है या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
0: दिल तो पागल है या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या या शब्दरचनेला संगीत साज आहे उत्तम सिंग यांचा.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कारवा या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या
2: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकर संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 12वा भाग. 14 वर्ष शरीर केले जतन, 14 वर्ष शरीर केले जतन, अभिमान ताठान गेला की तो गोड. ज्ञानेश्वराची भेटी झाली जिये काळी, तेणे काळे झाली मुक्ताही मावली. पंढरीच्या या वाटेवर अनेक सिद्ध पुरुष, राजे महाराजे आणि योगी येऊन नतमस्तक झाले. या मंदिरात एक नाव असे आहे की ज्याचे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभा राहतो तो हातात सर्पाचा चाबूक घेऊन वाघावर स्वार झालेला एक जटाधारी सिद्ध योगी, आणि ते नाव म्हणजे योगीराज संत चांगदेव महाराज. आपल्या योगाच्या बळावर मृत्यूला तब्बल 14 वेळा माघारी धाडणारे आणि 1400 वर्ष आयुष्य जगणारे चांगदेव महाराज हे हट योगाचे सूर्य होते. परंतु जोपर्यंत या योग सूर्याला विठ्ठल भक्ती आणि संत कृपेचा कळा लागला नाही, तोपर्यंत त्यांचे जीवन अपूर्ण होते. संत चांगदेव महाराज हे मूळचे तापी नदीच्या तीरावरील रहिवासी होते. काही ग्रंथानुसार चांगदेवांचे मूळ नाव चांगदेव वटेश्वर असे होते. चांगदेव महाराजांच्या तपश्चर्येच्या सुरुवातीचा इतिहास पाहिला तर त्यांनी महाभारतातील एकलव्यासारखे खरतर योग शिक्षण घेतल्याचे दिसून येते. मानवी गुरुच्या प्रत्यक्ष अनुपस्थितीत त्यांनी तापी नदीच्या काठावर असलेल्या एका विशाल वटवृक्षाला साक्षात भगवान शंकर मानून आपली साधना सुरू केली. या झाडालाच आपले आराध्य आणि नामधारी गुरु मानून चांगदेवांनी अष्टांग योग आणि कठीण कठीण हट्ट योगाचा अभ्यास स्वतः केला. या निसर्गरूपी नामधारी गुरूंकडून त्यांनी प्राणायाम, कुंडलिनी जागृती आणि कायाकल्पाचे तंत्र शिकून घेतले. परंतु निसर्ग मानवी भाषेत अंतिम ब्रह्मज्ञान उपदेश करू शकत नव्हता, त्यामुळे तपोबलाने जरी त्यांना प्रचंड सिद्धी प्राप्त झाली तरी आत्मज्ञानाच्या बाबतीत ते संपूर्ण कोरडे राहिले. चांगदेव महाराज हे सामान्य पुरुष नव्हते. योगामध्ये खेचरी मुद्रा आणि कायाकल्प यासारख्या विद्यांच्या जोडीने त्यांनी आपल्या शरीरावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा त्यांच्या आयुष्याची मर्यादा संपत आली आणि यमराज त्यांचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा तेव्हा चांगदेवांनी प्राणाची गती रोखून धरली आणि कायाकल्प करून मृत्यूला पराभूत केले. असं त्यांनी तब्बल 14 वेळा केलं. प्रत्येक वेळी 100 वर्ष याप्रमाणे त्यांनी 1400 वर्ष आपले शरीर जिवंत ठेवले होते. परंतु या 1400 वर्ष मृत्यूला हुलकावणी देत जगण्यामागे एक सूक्ष्म अशी भीती लपलेली होती. जोपर्यंत मानवाला पूर्ण आत्मज्ञान मिळत नाही तोपर्यंत त्याचा जीव सुटू शकत नाही. मृत्यू झाला तर आपली साधना अपूर्ण राहील या भयापोटी ते मृत्यूला टाळत राहिले. या एवढ्या प्रदीर्घ आयुष्याचा खरा उद्देश हाच होता की त्यांच्या प्रारब्धात साक्षात आदिमायेच्या म्हणजेच मुक्ताईच्या हाताने उद्धार होणे लिहिले होते आणि तो योग्य काळ येईपर्यंत त्यांना त्यांचा देह जतन करून ठेवणे भाग होते. अथांग सिद्धीचा पाऊस आणि 1400 वर्षाचं आयुष्य यामुळे चांगदेव महाराजांच्या मनात नकळत एक सूक्ष्म अहंकार निर्माण झाला होता. त्यांना असं वाटत होतं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ या भूमंडळावर कोणीही नाही. याच काळात आळंदीमध्ये साक्षात आदि मायेचा आणि आदिनाथांचा अंश असलेल्या चार भावा बहिणींचा उदय झाला होता. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई. ज्ञानेश्वरांच्या अघात ज्ञानाची कीर्ती जेव्हा तापीतरी पोचली तेव्हा 1400 वर्षाच्या वृद्ध योग्याला 16 वर्षाच्या बालकाचे कुतूहल वाटले. त्यांनी ज्ञानदेवांना पत्र लिहिण्याचे ठरवले. त्यांनी भोजपत्र हातात घेतले, परंतु तिथेच त्यांचा अहंकार आडवा आला. पत्राची सुरुवात कशी करावी? चिरंजीव लिहावे तर ज्ञानदेव ज्ञानात मोठे होते आणि तीर्थरूप लिहावे तर चांगदेव वयाने मोठे होते. या संभ्रमात त्यांनी ते पत्र तसेच कोरे आपल्या शिष्या करवी आळंदीला पाठवून दिले. ते कोरे पत्र पाहून बाल मुक्ताबाई खळखळून हसली आणि म्हणाली, अरे रे, हा चांगदेव 1400 वर्ष जगला, 14 संन्यासांचे आयुष्य खाल्ले, पण तरीही हा अक्षरांच्या बाबतीत आणि ज्ञानाच्या बाबतीत कोरा तो कोराच राहील. मुक्ताईचे हे शब्द चांगदेवांच्या आत्मिक स्थितीवर अचूक बोट ठेवणारे होते. चांगदेवांनी शरीराला जिवंत ठेवले पण आत्मज्ञान मिळवले नाही, हेच या कोऱ्या पत्रातून सिद्ध झाले होते. परंतु ज्ञानोबा माऊलींनी त्याचा उपहास न करता त्या पत्रावर उत्तर म्हणून 65 ओव्यांचे चांगदेव 65 हे अद्वैत वेदांताचे अमृत लिहिले. चांगदेव 65 मधील अद्वैत ज्ञान समजण्यासाठी अहंकाराचा पडदा दूर होणे गरजेचे होते. चांगदेवांनी ठरवले की स्वतः जाऊन या बालयोगी ज्ञानेश्वराची परीक्षा घेतली पाहिजे. आपली सिद्धी दाखवण्यासाठी ते एका महाकाय वाघावर स्वार झाले. हातात चाबूक म्हणून जिवंत काळ्या सर्पाला पकडले. मागे 1400 शिष्यांचा ताफा घेऊन ते आळंदीच्या वेशीवर आले. तर तिकडे आळंदीत माऊली ज्ञानदेव आणि त्यांचे भावंडे एका जुन्या मातीच्या भिंतीवर बसून ऊन अंगाला लावत होते. चांगदेव येत असल्याचे समजताच ज्ञानदेवांनी त्या निर्जीव मातीच्या भिंतीवर थाप मारली आणि तिला चालण्याची आज्ञा केली. साक्षात निसर्गाला थक्क करत ती निर्जीव मातीची भिंत जिवंत प्राण्यासारखी चालू लागली. जेव्हा चांगदेवांनी हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांचा सर्व अहंकार गळून पडला आणि त्यांनी विचार केला की मी योग बळाने वाघासारख्या सजीव प्राण्याला वंश केले, यात काय मोठे केले? पण या मुलाने तर निर्जीव मातीच्या भिंतीला चालवून दाखवले. चांगदेवांना कळून चुकले की माझी योग सिद्धी निसर्गाच्या अधीन आहे, पण ज्ञानदेवांचे आत्मज्ञान निसर्गाच्या पलीकडचे आहे. त्यांनी वाघावरून उडी मारली आणि ते ज्ञानोबा माऊलींच्या चरणावर साष्टांग दंडवत घालते झाले. चांगदेवांच्या चरणी पडल्यावर माऊली म्हणाली, महाराज, तुम्ही वयाने मोठे आहात. आमच्या घरी केवळ आत्मज्ञानाची गंगा असलेली आमची धाकटी बहीण मुक्ताबाई हीच तुमची बोधगुरु होऊ शकते. वयाने केवळ 6-7 वर्षाच्या असलेल्या बाल मुक्ताबाईच्या समोर 1400 वर्षाचे चांगदेव महाराज हात जोडून उभे राहिले. मुक्ताबाईंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या मनातील अहंकाराचा आणि मृत्यूच्या भीतीचा शेवटचा अंश त्यांनी नष्ट केला आणि त्यांना गुरुमंत्र दिला. या गोष्टीचा शोध चांगदेव 1400 वर्षापासून घेत होते ते ब्रह्मज्ञान मुक्ताबाईंनी एका क्षणात दिले आणि म्हणूनच मुक्ताबाई ह्याच त्यांच्या खऱ्या बोधगुरू ठरल्या. अहंकाराचा त्याग केल्यानंतर चांगदेव महाराजांच्या मुखातून अमृतासारखी अभंगवाणी वाहू लागली. त्यांनी आपल्या अभंगात मुक्ताबाईचे आभार मानले. जर मला मुक्ताबाई माऊली भेटली नसती तर माझे 1400 वर्षाचे आयुष्य व्यर्थ गेले असते. पुष्पवद्य द्वितीयेला विठ्ठल नामाच्या जयघोषात त्यांनी पुणतांबा येथे संजीवनी समाधी घेतली, जिथे आजही त्यांचे भव्य मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत चांगदेव महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो. हा आठवडा आणि पुढचा आठवडा ज्याला पितृ पंधरवडा असं म्हटलं जातं आणि या पंधरवड्यात पितरांचं श्राद्ध करणं, धार्मिक कार्यक्रम करणं अशा प्रकारचे विधी होत असतात. परंतु गुंतवणूकदारांनी या कालावधीमध्ये एक महत्त्वाचा विधी करायचा असतो आणि तो म्हणजे ज्यांचं निधन झालं आहे अशा व्यक्तींची कागदपत्रे व्यवस्थित गोळा करून मग ती वेगवेगळी कागदपत्रे नेमकी काय आहेत हे आपल्या गुंतवणूक सल्लागाराला दाखवणं आणि गुंतवणूका मृत व्यक्तीच्या नावावरती असलेल्या त्या वारसदारांच्या नावावरती वळत्या करणं आणि हे काम दिवसेंदिवस खूप कठीण किचकट होत चाललेलं आहे. विशेषतः जे जे बदल झाले त्या बदलांना सामोरं गेलं पाहिजे आणि ते बदल करून योग्य ते निर्णय घेतले पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की गुंतवणूकदाराला असं वाटत असतं की आपल्या निधन झालेल्या व्यक्तीची कागदपत्र म्हणजे त्यांच्याकडे जर फिजिकल फॉर्ममध्ये शेअर सर्टिफिकेट असले तर शेअर सर्टिफिकेट आहे याचा अर्थ ती गुंतवणूक आहे. परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही कारण कंपनी कायद्यामुळे झालेले बदल आणि त्या बदलाचा विचार करून कंपन्यांना ज्या शेअर्समध्ये वर्षानुवर्षे कोणते व्यवहार नाहीत, ज्या शेअर्सचा मिळणारा लाभांश हा खात्यात जमा केलेला नाही तो लाभांश कंपनीकडे पडून आहे, शेअर्सच्या बाबतीमध्ये काही म्हणजे काही घडत नाही आहेत, अशा शेअर्सच्या बाबत कंपनी कायद्यात झालेल्या बदलानुसार ते शेअर्स कंपनीला रद्द करायला लागतात. त्याऐवजी सक्तीने त्या शेअर्सचं डिमॅटमध्ये रूपांतर करावं लागतं आणि ते रूपांतर केल्यानंतर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडाकडे ते शेअर्स डिमॅट फॉर्ममध्ये वळती करायला लागतात. म्हणजे जरी एखाद्याला वाटत असलं की आपल्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणजे आपण त्या याचा मालक आहोत तर तसं होत नाही आणि मग साहजिकच अशा प्रकारची गरज निर्माण होते आणि म्हणून या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवणाऱ्या व्यक्ती नाशिकमध्ये आहेत, इतर ठिकाणी आहेत, जाहिरातीसुद्धा त्या वेळेस दिसतात की अशा प्रकारची आम्ही कामं करून देतो आणि ही कामं करून देत असताना ह्या व्यक्तींकडून त्या कंपन्यांच्या शेअर्सचं बाजारभावाने जे मूल्यांकन झालेलं असतं त्या मूल्यांकनाचा विचार करून मग कधी 10% मग कधी 15% अशा प्रकारची फी मागितली जाते. अशा वेळेस जो वारसदार असतो त्या वारसदाराला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की खरोखर ही एवढी फी द्यायची का आणि त्यामध्ये सुद्धा फी कोणत्या स्वरूपात द्यायची. चेकने येण्याची तयारी असलेल्या संस्था किंवा सेवा पुरवणाऱ्या ह्या काही वेळा चेक मान्य करत नाही, धनादेश मान्य करत नाही आणि मग आणखीन भीती निर्माण होते की खरोखर हे या व्यक्ती काम करून देणार की त्यामध्ये पैसे वाया जाणार आणि दिवसेंदिवस या कटकटी खूप जास्त वाढत चाललेल्या आहेत. मग अशा वेळेस अनेक गोष्टी या वारसदारांनी केल्या पाहिजे, आणि फक्त हे शेअर्सच्या बाबतीत नाही तर म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या बाबतीतसुद्धा अनेक व्यक्तींकडे जुने कागदपत्र ही नुसतीच पडलेली आहे की त्याचा काहीच उपयोग होत नाही. यासाठी म्हणून गुंतवणूक सल्लागाराची मदत घेतली पाहिजे, आणि खरोखर जर आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी असं जर वाटत असेल तर ही कामं करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ही कामं करून वारसदारांच्या नावावरती सर्व मालमत्ता व्यवस्थित करणं हे अत्यंत गरजेचं आहे, परंतु दुर्दैवाने ते केलं जात नाही. गेल्या आठवड्यात आमच्याकडे एक गृहस्थ आले, त्यांच्याकडे 93 सालचे शेअर्स होते, 93 साली विकत घेतलेले शेअर्स होते. आणि ज्यावेळेस एक साधा प्रश्न विचारला की 93 ते 2026 इतकी वर्ष तुम्ही झोपला होता की काय, का बरं लक्ष दिलं नाही, आणि मग त्याच्यामध्ये अनेक अडचणी फाटे फुटत गेले. मग काही वेळा जाऊ द्या हे कशासाठी करत बसायचं, अशा प्रकारचे विचारसुद्धा अनेक व्यक्तींच्या डोक्यात येतात. पण या उलट जर त्या आर्थिक जी मालमत्ता आपण म्हणतो त्याची किंमत जर चांगली वाढलेली असली, मूल्यमापन जर खूप चांगलं वाढलेलं असलं, तर मग वारसदारांपैकी हे कोणी करायचं, मग ते कोणाच्या तरी एकाच्या नावावरती वळते करून आणि त्यानंतर मग विक्री करून मग वाटप करून घ्यायचं का, मग जे इथे नाहीत इतर गाव ठिकाणी गेलेले आहेत, काही वेळेस वारसदार परदेशात गेलेले असतात, अशा वेळेस तर या गोष्टी आणखी त्रासदायक होऊन बसतात. म्हणून वेळच्या वेळी ह्या गोष्टी करणं हे अत्यंत आवश्यक असतं, आणि ते व्यक्तींनी करावं. त्यामुळे अनेक अडचणी वेळच्या वेळीस सोडवल्या जातील आणि भविष्यात त्या अडचणी निर्माण होणार नाहीत. आपल्या ज्या गुंतवणुका आहेत त्या प्रत्येक गुंतवणुकीच्या कागदाचे व्यवस्थित वाचन करणं आणि ती कागदपत्रे बरोबर आहेत का नाही, संयुक्त नावाने गुंतवणूक गेलेली आहे का, त्यापैकी ज्याला आपण एनिवनर सर्वायल म्हणतो त्या पद्धतीने त्यामध्ये लिहिलेलं आहे की नाही, वारसदार व्यवस्थित दिलेला आहे की नाही, बँकेचं खातं व्यवस्थित आहे का नाही, बँकेच्या खात्यांमध्ये बदल होत असतात, जुने नंबर्स आणि नवीन मोठे नंबर्स ते देणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा बँकांचं विलिनीकरण झाल्यामुळे काही अडचणी निर्माण होतात, आणि म्हणून या सर्व अडचणी सोडवण्यासाठी गुंतवणूक सल्लागार हा आवश्यक असतो. आणि म्हणून गुंतवणूकदारांनी या सर्व गोष्टींचा परामर्श घ्यावा, आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा, आणि वेळच्या वेळी कागदपत्र मार्गी लावावी, हे जास्त चांगलं ठरेल. म्युच्युअल फंडांच्या बाबतीत स्पष्टपणे सांगायचं झालं तर पूर्वी बँकेचं खातं देणं आवश्यक नव्हतं, पॅन नंबर नव्हता, कोणी कोणाच्या नावावर गुंतवणूक करत होतं. आता नियम सगळे अतिशय चांगल्या प्रकारे बदललेले आहेत, आणि अगदी स्पष्टपणे सांगायचं म्हणजे नवऱ्याचा चेकसुद्धा बायकोच्या गुंतवणुकीला चालत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्युच्युअल फंड्स, शेअर्स, इतर गुंतवणुका, बँकांकडच्या ठेवी या सर्व गोष्टींकडे वारसदारांनी व्यवस्थित लक्ष देऊन आपल्या नावावरती या गुंतवणुका करून घेणे. मग वेळप्रसंगी काही वेळेस जशी गुंतवणुकीचं मूल्यमापन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे मग काही वेळा कोर्टातून सक्सेशन सर्टिफिकेट मिळवणे, इतरांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवणे, ॲफिडेव्हिट करणे, नोटरी करणे, अशा बऱ्याच कटकटींना सामोरं जावं लागतं. परंतु ते करणं आणि हे मार्गी लावणं हे काम या बंधारण्यात केलं पाहिजे, आणि तरच पितृबंधारणा योग्य रीतीने केला असं म्हणता येईल. आणि अगदी स्पष्टपणे सांगायचं म्हणजे पितृपंधरवडा हा कालावधी अजिबात वाईट नसतो, उलट अशा प्रकारची कामं पूर्ण करणं यासाठी लक्ष दिलं पाहिजे असं पुन्हा पुन्हा सांगा असं वाटतं. काही वर्षापूर्वी आम्ही वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात दिली होती, ईश्वर मृतात्म्यास शांती देव, वाक्यानंतर असतो पूर्णविराम, पण मागे उरतात अनेक प्रश्नचिन्ह, आणि या प्रश्नचिन्हांना उत्तरे शोधण्याचं काम करायचं असतं. आणि म्हणून जसा वर्षानुवर्ष फॅमिलीचा फॅमिली डॉक्टर असतो, तसा फॅमिलीचा गुंतवणूक सल्लागार असावा आणि त्याच्या मदतीने ही कामे पूर्ण करावीत असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगा असं वाटतं.
0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष, आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
3: बैठ जाओ जरा.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: बाजी पेश कर रहा हूँ, वही निकाल रहा हूँ मैं. बहुत बहुत शुक्रिया, आपका इतना कीमती टाइम मैं ले रहा हूँ.

सुरांचे झाले गाणे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: कार्यक्रमात हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं, वीर वामनराव जोशी यांचं रण दुमदुभी या नाटकातलं।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे शांता शेळके यांचं, ऐकूया हे बंद रेशमाचे. या नाटकातलं हे पद गायक स्वर आणि संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात व्ही एस गुर्जर यांचं पद प्रभाकर काळेकर यांच्या स्वरात. हे पद ऐकूया एकच प्यारा या नाटकातलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नाट्यगीतांचा आनंद आपण घेतोय आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग नटभैरव, विलंबित एक ताल आणि द्रुत तीन ताल. बोल आहेत मान अब मोरी पात. ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग नटभैरव.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
4: स्मृती भाग 22, समग्र भारत वर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण व्यासस्मृती पाहणार आहोत. यात चारच अध्याय आहेत. धर्माचरण देश प्रयुक्त षोडश संस्कार वर्णनम, यात एकूण 42 श्लोक आहेत. दुसरा अध्याय विवाह विधी वर्णनम, यात 56 श्लोक आहेत. तिसरा अध्याय स्नानादी विधी पूर्वाण कृत्य वर्णनम, यात 73 श्लोक आहेत. शेवटचा अध्याय 71 श्लोकाचा असून गृहस्थाश्रम प्रशंसा पूर्वक तीर्थ धर्म वर्णनम या नावाचा आहे. यात वर्ण विभाग, अनुलोम व प्रतिलोम भिन्न जातींची संज्ञा, कर्म, संस्कार, विवाह, गृहस्थ धर्म, स्त्री धर्म, गृहस्थाचे नैमित्तिक कर्म, तीर्थ धर्म, दान धर्म व सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळते. आता आपण व्यासस्मृतीमधील काही श्लोक पाहू. श्रुतीस्मृती पुराणानाम विरोधो यत्र दृश्यते तत्र श्रौतम प्रमाणस्तु तयोर्द्वैधे स्मृतिर्वरा. येथे श्रुती स्मृती व पुराणे यात परस्पर विरोध असेल तर तिथे श्रुतींचे वचन प्रमाण मानावे व स्मृती आणि पुराणात मतभेद असतील तर स्मृतीवचन प्रमाण मानावे असे सांगितले आहे. हा श्लोक देण्याचा उद्देश खासच आहे, कारण हा श्लोक जेव्हा माहीत असेल तेव्हा विचारवंत वा ब्राह्मणांमधील संवाद वितंडात परिवर्तित होणार नाही अशी आशा बाळगतो. दुसरा श्लोक आहे, दुसरा एक श्लोक घेऊ. विद्वेष मथ पैशून्यम हिंसनं चार कवीक्षणम तौर्या त्रिकानृतोन्माद परिवादानलंक्रियां अंजनोद्वर्तनादर्शस्त्रग्विलेपन योषितः वृथाटनम असंतोषम ब्रह्मचारी विवर्जयेत. ब्रह्मचारी मुलाने गुरुकुलातील शिष्यांनी शत्रुता, चुगलखोरीपणा, हिंसा, सूर्याकडे कारणाविना व्यर्थ पाहणे, नाचणे, गाणे वाजवणे, खोटे बोलणे, उन्माद, परनिंदा, अलंकार धारण, नेत्रांजन, उद्वर्तन, अंगास उटी लावणे, आरशात सतत पाहणे, माला, लेप, स्त्रियांसह मुलींसह सुद्धा व्यर्थ फिरणे आणि असंतोष यांचा त्याग करावा. गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी कसे वागावे याचे छान वर्णन आजच्या काळाच्या किती विरुद्ध वाटते ना. वर वर्णन केलेले बहुंशी गुण आजच्या विद्यार्थ्यांमध्ये असतातच. याला कारण अशिक्षित मनुष्यबळ जेव्हा सरकारात असेल तेव्हा त्याचे परिणाम कधीच चांगले येणार नाहीत. अशिक्षित ठीक, पण असंस्कारित असेल तर? गेल्या 70 वर्षात हेच झाले भारताचे इतिहासात. सगळी उत्तम व आदरणीय व्यक्तिमत्वे डावलली गेली आणि घराणेशाही म्हणण्यापेक्षा राजेशाही पद्धतीने लोकशाही चालवली गेली. एक पिढी जर सरकारात असेल तर त्याचे नंतर दोन पिढ्या टाळूनच त्यांना सरकारात स्थान द्यावयास हवे असे वाटते. ठीक आहे, आपला विषय गुरुकुल. गुरुकुलात राजासुद्धा पादत्राणे आश्रमाचे बाहेर काढून एक एक कोस गुरुपर्यंत चालत गेल्याचे दाखले आहेत. सगळे गुरुकुल ऋषीच चालवत होते. राजा सुद्धा एक कोस ऋषींना भेटण्यासाठी अनवाणी चालणे ही एक गोष्ट आमच्या ऋषींची शक्ती दाखवते. रामायणातील एक प्रसंगच पुरेसा आहे यासाठी. विश्वामित्र राम लक्ष्मणास दशरथाजवळ मागायला येतात व दशरथ नकार देतो। तेव्हा वशिष्ठ दशरथाला आज्ञास देतात की पाठवावे त्यांना विश्वामित्राकडे। दशरथ हातबलतेने पाठवतो। ही शक्ती ऋषींची। माझ्या वडिलांनीही गुरुकुल सुरू केले होते, पण काही स्थानिक राजकारण्यांमुळे पुढे ते बंद कसे पडेल याची उत्तम काळजी घेतली गेली। त्यांची एक आठवण, मी लहान होतो 10वी 11वीत असेल, ते सांगायचे, जेव्हा लवकुशांनी वाल्मिकीचे आश्रमात शिष्य म्हणून प्रवेश केला तेव्हा वाल्मिकींचे आश्रमातून सगळे विद्यार्थी आश्रम सोडून जाऊ लागले। ही तेजस्विता लवकुशांची होती। विश्वामित्रांचे आश्रमात दोनच विद्यार्थी राम आणि लक्ष्मण पण जगज्जेते झाले। एवढेच नाही तर नाव युगानुयुगे राम श्री राम। मग मी विनोदाने म्हणायचो, मी कुठे अवतार आहे? आणि तुम्ही पण उत्तमाची मागणी करायला हवी होती, जशी मागणी तसा पुरवठा केला देवाने, आणि दोघेही खळाळून हसायचे। सांगणे एवढेच, ऋषींना विसरू नका हो कुणी। विनंती इतकीच, व्यासस्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहेत, वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू। इत्यलम, धन्यवाद। हा
5: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800 16500.
2: मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. आई मिलन की रात या चित्रपटामधलं हे गीत संगीतकार आनंद मिलिंद.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: ऐकूया अंधा कानून या चित्रपटामधलं गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आता संपर्क करा 9420457000.
1: अमीर आदमी गरीब आदमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही शब्दरचना आहे निदा फाजली यांची. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानाडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अरे ना ना ना ना ना ना ना.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
0: शब्द सुरांचे झाले गाणे. नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.
3: बड़ा कठिन है प्रश्न ये भैया, आए बारंबार, इस उम्र में पूछे बीवी क्या करते हो प्यार, मुझसे क्या करते हो प्यार. अरे पूछे मेरी बीवी, डू यू लव मी, डू यू लव मी.
4: तो क्या कहा आपने?
3: अरे बरसों से तो कहता आया आई लव यू, I love you. हर दिन हर पल यही कहूँ मैं I love you. सुबह सवेरे काम पे जाऊँ I love you.

शब्द सुरांचे झाले गाणे नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण. आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 2 47 2626 आणि 75586 26611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सुरांचे झाले गाणे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कला स्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई, आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: यांचे झाले गाणे. नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.
1: आपकी फरमाईश. श्रोते हो, तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपे अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
1: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
1: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300016512.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड करा आणि

सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मुलांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 180. जय जय रघुवीर समर्थ गुरु पाह.

श्रोतेहो, समर्थांच्या परिभाषेतील थोरला देव म्हणजेच परमात्मा परब्रह्म याबद्दलची माहिती आपण मागील काही श्लोकातून घेतली आहेच. हा खरा देव लक्षात आणून देण्याचे, त्याचे संपूर्ण ज्ञान देण्याचे काम श्री गुरु करतात हे आपल्याला समर्थांनी मागील श्लोकात समजावून सांगितलेले आहेच. श्रोतेहो, व्यवहारी जगतात आपल्याला मंत्र तंत्र सांगणारे, वेगवेगळ्या शक्ती सांगणारे, शक्ती देणारे अनेक गुरु आपल्याला दिसतात, पण अशा प्रकारचे गुरु मोक्षदाते नसतात बर का, कारण ते शिष्याला ब्रह्मज्ञान देणारे नसतात. श्रोतेहो, शिष्याच्या मनातील कामना म्हणजे एखादी इच्छा त्यांनी पूर्ण करताच शिष्याला पुढची दुसरी इच्छा निर्माण होते. मग अशा वेळी शिष्याचे मन हे शांत न होता ते अजून विषय चिंतनातच रमते. असे गुरु काय कामाचे? काही गुरु हे चेटूक करणारे चेटके असतात. काही व्यक्तींना वेताळ, यक्ष किंवा अशा प्रकारच्या योनीतील कोणीतरी प्रसन्न असते. मग काही प्रश्नांची उत्तरे ते या इतर योनीतील व्यक्तींमार्फत मिळवतात. थोडक्यात, असे हे गुरु माध्यम म्हणून स्वतःची भूमिका बजावतात आणि काही प्रापंचिक समस्या अडीअडचणी त्यात सुटतातही. या प्रकाराला चेटकी म्हणतात. समर्थांनी दासबोधात अशांचे वर्णन केले आहे. देखणे दाखविती आदरे, मंत्र फुकिती कर्णद्वारे, इतकेच ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता श्रीराम. अशा मंत्रतंत्रांनी आपल्याला भगवंत भेटत नाही. अशा प्रकारे कोट्यावधी मंत्रतंत्र आहेत आणि गुरुही कोट्यावधी असतात असे समर्थ सांगतात. कित्येक जण वेगवेगळी सामर्थ्य दाखवून जगाला भुलवतात. श्रोतेहो, आत्तापर्यंत आपण असे अनेक जण जेलमध्ये गेलेले बातम्यांमधून वाचले आहे. अशांच्या मनात नाना प्रकारच्या शूद्र वासना बुजबुजत असतात. अनेक जण धातमाता सांगण्यात तरबेज असतात. धात म्हणजे कल्पित गोष्टी आणि मात म्हणजे घडून गेलेली गोष्ट. या गोष्टी सांगतात, पण समर्थ म्हणतात असे गुरु आपल्या कामाचे नसतात. खरा मुक्तिदाता सद्गुरू हा वेगळाच असतो. समर्थ सांगतात गुरु हा सद्गुरू पाहिजे. गुरु म्हणून शिष्य संख्या वाढवून गुरुपणाच्या धंद्यावर पोट भरणारे दांभिक गुरु कोट्यावधी आहेत. पण समर्थ म्हणतात हे मना, तू त्यांच्या नादी लागू नकोस. समर्थ आपल्या स्फुट काव्यात म्हणतात, शाक्तमुक्त अनाचारी मंत्रयंत्र करामती नाटकी

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. वर्मा मलिक यांचं गीत ऐकूया सावन भादो या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. एक बार फिर या चित्रपटामधलं गीतकार विनोद पांडे आणि संगीत दिलं आहे रघुनाथ सेठ यांनी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: ऐकणार आहोत मोहब्बत का दुश्मन या चित्रपटामधलं गीत, अंजान आणि प्रकाश मेहरा यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया उस पार या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: पैसे पाठवायचेत तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
3: मनहर उदास यांच्या स्वरामध्ये कमांडर या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं, गीत या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

चमत आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं. बेईमान चित्रपटामधलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कश्मकश या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: ऐकूया बाजी या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एम मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात प्राण जाय पर वचन न जाय या चित्रपटामधलं एस एच बिहारी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जग्गू या चित्रपटामधलं हे गीत आहे विश्वेश्वर शर्मा यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी.

0: वेगवेगळे पैसे लागले असतील ना?
1: अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे गाणे गा.
3: आणि आता ऐकूयात 7 फेरे या चित्रपटामधलं गीत. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी आणि हे गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: जी और जीने दो या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत। वर्मा मलिक यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

आता ऐकूयात सात फेरे या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
2: आशा भोसले यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन, चित्रपट अदालत.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: आता कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया एक खिलाडी 52 पत्ते या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी.

कार्यक्रमात ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं बेगाना या चित्रपटामधलं गीत. अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी.

0: शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. वर्मा मलिक यांचं महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत आहे कठपुतली या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत और कौन या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुलक्षणा पंडित आणि संगीतकार बप्पी लहिरी यांच्या स्वरात.

0: कमर है, तिरछी नजर है, पतली कमर है, तिरछी नजर है।
1: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक। येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध। पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक। वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9। अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457।
2: SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात। संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि हे गीत आहे एक ही भूल या चित्रपटामधलं।

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मुकेश यांच्या सुरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. दिवाना या चित्रपटामधलं संगीतकार शंकर जयकिशन.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बडा कबूतर या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: झुटा सच या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया छूमंतर या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. गीतकार जान निसार अख्तर आणि गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद.

0: तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888 विश्वास बँक उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं संगीतकार प्रेम धवन यांचं गीत मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि त्या कार्यक्रमात यानंतरच गीत ऐकूयात, बेवफाई या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. शब्द आहेत हसन कमाल यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कमल अमरोही यांचं, लता मंगेशकर यांनी गायलेलं. हे गीत आहे पाकीजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार उषा खन्ना आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत. हे गीत ऐकूयात खोश या चित्रपटामधलं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मनोरंजन या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षे यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: लाइव्ह विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: विश्वास टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुमचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त

0: विद्यमान आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर।

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500 बघा.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या
1: क्रमांकावर. दुनिया में ऐसी अजीब खूबसूरत औरत नहीं देखी.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर. मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalima.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.